सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 6 आषाढ 1948, 27 जून 2026. पहाटेचे 5:50 झाली आहेत. आमच्या आजच्या पहिल्या प्रसारणसभेत मी सुदेशना दाणी आपणा सर्वांचं स्वागत करते या मंगल सुरांच्या साथेनं. ऐकूया मंगलध्वनी.

0: नमस्कार पुणे,
1: नमस्कार पुणे। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। 5:55 आणि 23 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया गिरवाण वाणी या कार्यक्रमात पारंपारिक हनुमान पंचरत्नम स्तोत्र अश्विनी हिंगे यांच्या स्वरात।

पारंपरिक हनुमान पंचरत्नम स्तोत्र अश्विनी हिंगे यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

सुप्रभात श्रोते हो, प्रभात वंदन या कार्यक्रमात ऐकूया काही भक्तिगीतं आणि त्यानंतर चिंतन. सुरुवातीला ऐकूया अपर्णा मयेकर यांच्या स्वरातलं गीत. संगीतकार आहेत दत्ता डावजे.

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं आणि दादा कोंडके यांनी रचलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता महेंद्र कपूर यांचा. आता सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोक परांजपे यांनी लिहिलेलं गीत ऐकूया. संगीतकार आहेत कमलाकर भागवत.

0: श्रोतेहो, आता चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर व्ही य कुलकर्णी यांचे विचार.
1: काही काही वेळा चांगल्या संकल्पनांचं किती विकृतीकरण होतं. या विकृतीकरणाला कारण अज्ञान हेच असतं. कोणी समजावून देत नाही, कोणी समजावून घेत नाही, आणि मग एकतर चांगल्या चांगल्या परंपरा रूढीग्रस्त होतात, विकृत होतात, आणि त्यावर विद्वान टीकेची झोड उठवतात. आपली संस्कृतीच विकृत आहे, मूर्खपणाची आहे, असंही लोक म्हणतात, आणि मग त्या परंपरासुद्धा खंडित होतात. सामाजिक जीवनातून एक चांगली परंपरा पारपुसली जाते. आता एक उदाहरणच घ्यायचं झालं तर फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी होळी हे आता नामशेष झाले. फारच क्वचित कुठेतरी ही होळी पेटते. होळी आणि धुलीवंदनातले गलिच्छ प्रकार पाहून अनेक विद्वानांनी त्यावर टीकेची झोड उठवली. धुलीवंदनामागची खरी कल्पना कोणालाही नव्हती. विद्वानांनी हे विकृत स्वरूप मात्र पाहिलं. चांगली परंपरा काही असू शकेल असं त्यांनाही वाटलं नाही, कारण त्याला भयानक विकृत वळण लागलेलं होतं. पण आपण मूळ स्वरूप निदान समजावून तरी घेऊयात. कदाचित मूळ शुद्ध ज्ञान झालं तर पुन्हा त्या परंपरेला नवं स्वरूप प्राप्त होईल. प्राचीन काळी प्रत्येक ऋतूबदलाच्या वेळी यज्ञ करत. या विशिष्ट काळातल्या यज्ञाला भेषज यज्ञ म्हणत. भेषज म्हणजे औषधी. हा स्वास्थ्यकारक यज्ञ होय, कारण ऋतूबदलाच्या वेळेला वातावरण बदलतं तेव्हा आरोग्यही बिघडतं. वातावरणातले बदल सहन करणं कठीण जातं, म्हणून भेषज यज्ञ करत. भेषज यज्ञ कसा करावा याबद्दलचं विधान दिलंय. यज्ञ करणाऱ्याला यजमान म्हणत. या यजमानानं गावाबाहेर पाऊल वाटेनं दोन कोस चालत जावं. जाताना डाव्या उजव्या बाजूच्या वनस्पतींना म्हणावं, तुम्ही आरोग्यप्रदा आहात, तुम्ही माझ्याबरोबर या, आम्हाला स्वस्थ आनंददायी बनवा, असं म्हणून सर्व वनस्पतींच्या विधभर लांबीच्या समिधा गोळा कराव्यात. येताना उरल्या सुरल्या वनस्पतींच्या समिधा आणाव्यात आणि सायंकाळी या भेषज वनस्पतींच्या यथासांग यज्ञ करावा, म्हणजे या समिधा तूप आणि हविषांध घालून जाळाव्यात. यज्ञ असा झाला पाहिजे की समिधांची पांढरी शुभ्र राख झाली पाहिजे. या शुभ्र राखेला धुली म्हणत. ही धुली वंदनीय मानली जाई. वंदनीय म्हणजे नमस्कार करण्यास पात्र नव्हे, ती प्रेमादरानं सर्व अंगाला फासावी असं विधान आहे. हे असं धुलीवंदन व्हायला हवं. शुद्ध स्वच्छ शेतातली माहितीसुद्धा अत्यंत गुणकारी असते. निसर्गोपचारामध्ये अंगाला स्वच्छ चिखल फासतात आणि तो अंगावरच वाळवतात. चिखल फासून उन्हात बसतात त्यानं अनेक हट्टी आणि दुष्ट त्वचारोग बरे होतात ही वस्तुस्थिती आहे. असंही एक हे धुलीवंदन आहे. वाल्मिकी रामायणात किष्किधा कांडात असं वर्णन आहे की यज्ञातली ही विभूती म्हणजे हे यज्ञकुंडातलं भस्म वनस्पतींना घातल्यामुळं भरपूर आणि अमृतासमान मधुर फळं येतात. ही सुद्धा वस्तुस्थितीच आहे. पांढऱ्या शुभ्र भस्मानं वनस्पती पोषक अत्यंत श्रेष्ठ द्रव्य

0: असतात. कोणत्याही रासायनिक खतांपेक्षा शेणींचं, वनस्पतींचं, तूप वगैरे हविषांना घालून केलेलं पांढरशुभ्र भस्म पुष्टीदायक आहे. यज्ञ संकल्पनाही अशीच त्यातलं मर्म न समजल्यानं टाकली गेली. आता नव्या प्रयोगांनी ही प्राचीन पद्धती अधिक नैसर्गिक आणि निसर्ग मानवातली तोल राखणारी आहे असं सिद्ध झालं आहे. म्हणजे पुन्हा एकदा नव्या ज्ञानदृष्टीनं धुलीवंदन करून पुनश्च भेषज यज्ञ करायला हरकत नाही. कारण धुली म्हणजे माती, ही पायाखालची माती माताच आहे, किंबहुना ती लक्ष्मी आहे. ती मस्तकाला लावणं हे सुद्धा मातृभूमी वंदन आहे, धुलीवंदन आहे.
1: श्रोते हो, चिंतन या सदरात आपण डॉक्टर व्ही अ कुलकर्णी यांचे विचार ऐकले आणि याबरोबरच प्रभात वंदन हा चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला, छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत। जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतरच म्हणजे 6:35 ऐकूया दिनविशेष, सादर करते आहेत मुजम्मिल पटेल। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग तिसरा। निर्मिती सहाय्य आहे गायत्री भरणकर यांचंच, सादर करते आहेत विवेक वानखडे आणि निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची। तसंच 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। निवेदन आहे विद्या तावडे यांचं, सादर करते आहेत विवेक वानखडे आणि निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची। हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 मुंबई केंद्रावरून शिवराज्याभिषेक सोहळा गीत, 7:25 मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा भाग 10, यामध्ये आपण दुसऱ्या अध्यायामधील 3 श्लोकाचं विवरण आणि गायन ऐकणार आहात। विवरण लेखन आहे प्राध्यापक मुकुंद कोंडवेकर यांचं आणि श्लोकाचं गायन आहे प्रीती गंगाखेडकर यांचं। निवेदन आणि सादर करते आहेत प्रसाद कुलकर्णी। 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र। 8:40 भावधारा, 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 मुंबई केंद्रावरून स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम, यामध्ये गाऊ विठ्ठलाची गाणी हे गीत सावनी रवींद्र आणि धनंजय

0: पवार यांच्या स्वरात ऐकणार आहात. गीतकार आहेत डॉक्टर प्रतिमा जगताप आणि संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. निर्मिती सहाय्य आहे नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी यांचं. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी आणि निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिनाच्या अनुषंगानं आजचा विषय आहे व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रोहन जहागीरदार, मानसोपचार तज्ज्ञ. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आहे आरती पटवर्धन यांचा आणि सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 10:10 कॅलिडोस्कोप या इंग्रजी कार्यक्रमात रूपक आपण ऐकू शकाल. 9 Bullets 1 Gold द गोल्डन वॉरियर मुरलीकांत पेटकर. सहभाग आहे मुरलीकांत पेटकर, अर्जुन पेटकर, उज्ज्वला बर्वे, द्वितीय सोनावणे आणि उत्पला बर्वे यांचा. लेखन आणि निवेदन आहे एडविन डेव्हिड यांचा आणि सादरकर्ते आहेत गौरव शिंपी. 11:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ या कार्यक्रमात. ती होती म्हणून यामध्ये उज्ज्वला आणि राजकुमार साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी केलेली बातचीत आणि अथ योगानुशासनम याचा भाग दुसरा. सहभाग आहे डॉक्टर प्रणोती पिसे यांचा. सूत्रनिवेदन आहे मधुरा पुजारी यांचं. सादरकर्ते आहेत तेजा दुर्वे आणि निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. 1:00 आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. 12:15 आणि पुन्हा 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आंतरराष्ट्रीय MSME दिन अर्थात मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेच्या निमित्ताने आत्मनिर्भरतेकडून उद्योग समृद्धीकडे याविषयी भारत ऑन्टरप्रनॉर हब चे दीपक सिंह यांच्याशी दिशा जोशी यांनी साधलेला संवाद. 6:30 कलश या हिंदी कार्यक्रमात कबीर बानी अथक कहानी हे भाषण. लेखन आहे डॉक्टर नीला बोरवणकर यांचं आणि सादरकर्ते आहेत देवकी कुलकर्णी. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आम्ही शेतकरी यामध्ये काळी हळद लागवड आणि उत्पादन याविषयी प्रगतिशील महिला शेतकरी मनीषा मुकुंद ताम्हाणे गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्याशी सोनाली गोगले यांनी साधलेल्या संवादाचं पुनःप्रसारण ऐकणार आहात. आणि शेवटी बाजारभाव. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 8:15 कार्यक्रम एक कलाकार केंद्रित आहे RD बर्मन यांच्यावर. सादरकर्ते आहेत माधवी पानसरे. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम यामध्ये प्रभात मुखोपाध्याय यांचं संतूर वादन. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. या व्यतिरिक्त आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत प्रसारित आणि सहक्षेपित होतील. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमचे कार्यक्रम नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवत राहा. आता ऐकूया दिनविशेष. सादरकर्ते आहेत मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आजचा 27 जून हा दिवस ज्या कारणांसाठी ओळखला जातो त्याविषयी जाणून घेऊया. 1966 या दिवशी महाराष्ट्र म्हैसूर सीमावादावरून कर्नाटकात दंगली झाल्या. दावणगिरी आणि हरिहर इथं गोळीबारात 4 जण ठार झाले. अणुशक्तीवर चालणारं 5000 किलोवॅट क्षमता असणारं जगातलं पहिलं विद्युत केंद्र रशियातील मॉस्कोजवळ ऑबनिन्स इथं 1954 या दिवशी सुरू झालं. आज जन्मदिवस असणारी काही महत्वाची व्यक्तिमत्व ही आहेत. 1838 बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. 1आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम हे गीत असून या गीताने स्वातंत्र्य लढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. 1///काळकर्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार शिवराम महादेव परांजपे यांचा 1864 या दिवशी जन्म झाला. दत्तात्रय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा जन्म 1875 या तारखेला

अहमदनगर इथं झाला. दत्तांची कविता हा संग्रह पुढे त्यांचे पुत्र वी द घाटे यांनी प्रसिद्ध केला. अंध आणि मूकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती समाजसेविका आणि शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म 1880 साली या दिवशी झाला. 1917 आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर उर्फ खंडू रांगणेकर, संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचम यांचा जन्म 1939 साली या दिवशी झाला.

0: आज स्मृती दिन असणारी महत्वाची नावं अशी आहेत: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचं निधन 1708 साली या दिवशी झालं. शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांचं निधन 1839 साली या तारखेला झालं. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी मोठं शीख साम्राज्य स्थापन केलं. जेम्स बॉन्ड पटांचे निर्माते अल्बर्ट आर ब्रोकोली यांचं निधन 1996 साली या दिवशी झालं. 1998 गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री आणि आमदार होमी जे एच तल्यार खान. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा आज स्मृतिदिन. 2008 साली त्यांचं निधन झालं. फील्ड मार्शल हा सन्मान मिळणारे ते पहिले लष्कर प्रमुख होते.
1: मेनी चेंजेस आर टेकिंग प्लेस बट वन थिंग रिमेन्स द सेम, दॅट इज युअर टास्क अँड युअर ड्युटी. यू आर रिक्वायर्ड टू एन्श्योर द सिक्युरिटी ऑफ दिस कंट्री अगेन्स्ट एनी अग्रेसर. वॉट डज दॅट मीन फॉर यू? It means that you should have to fight and fight to win.
2: दिनविशेष आत्ताच आपण ऐकले. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये ऐकूया वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीची फळं आणि शेंड्याच्या आतील भागात लपून राहण्याची सवय, वर्षभर टिकून राहणारा प्रादुर्भाव, बीटी वांग्याच्या व्यावसायिक लागवडीवरील मर्यादा, विविध कीटकनाशकाविरुद्ध विकसित झालेली प्रतिकारक शक्ती, यामुळे केवळ रासायनिक नियंत्रणावर अवलंबून राहणं अपुरं ठरतं. परिणामी एकात्मिक कीड व्यवस्थापन हेच या किडीवर दीर्घकालीन परिणामकारक आणि पर्यावरणपूरक उत्तर ठरतं. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात प्रतिबंधात्मक उपाय याविषयी. वांग्याच्या जुन्या आणि सुकलेल्या झाडांचे अवशेष, खुंट आणि पाल्यापाचोळ्यात शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या अळीचे कोश टिकून राहतात. यामुळे पीक काढणीनंतर हे सर्व अवशेष गोळा करून नष्ट करावेत. पिकाची नियमित फेरपालट करावी. शक्यतो सहनशील किंवा प्रतिरोधक वाणाची निवड करावी. वांग्याच्या दोन ओळीनंतर कोथिंबीर किंवा बडीशेपची एक ओळ आंतरपीक म्हणून लागवड करावी. यामुळे परोपजीवी आणि भक्षक मित्र कीटकांचं संवर्धन होऊन नैसर्गिक कीड नियंत्रणालाही चालना मिळते. लागवडीनंतर निंबोळी आधारित जैविक उपायांमध्ये ॲसेटिरेक्टिन 1% 10,000 PPM 400 ते 600 मिली प्रति 400 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. आता जाणून घेऊयात यांत्रिक पद्धत याविषयी. फुलोरा आणि फळधारणा सुरू होण्यापूर्वी आळ्या कोवळ्या शेंड्यामध्ये नुकसान करतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त वाळलेले शेंडे नियमितपणे कापून जाळावेत किंवा 20 सेंटीमीटर खोल पुरून टाकावेत. हंगामाच्या सुरुवातीलाच अशी छाटणी केल्यास किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येतो. फळधारणा सुरू झाल्यानंतर आठवड्यातून किमान एकदा प्रादुर्भावग्रस्त शेंडे आणि फळं गोळा करून नष्ट करावीत. काढणी दरम्यान आढळणारी खराब फळंही शेतात न टाकता नष्ट करावीत.

0: अंतिम काढणीनंतर जुनी झाडं उपटून नष्ट केल्यास पुढील हंगामातील किडीचा स्रोत कमी होतो. आता जाणून घेऊयात कामगंध सापळ्यांचा वापर याविषयी. लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी शेतात कामगंध सापळे उभारावेत. निरीक्षणासाठी 1री 4 ते 5 तर नियंत्रणासाठी 1री 10 डेल्टा किंवा विंग्ड प्रकारचे सापळे पुरेसे ठरतात. 2 सापळ्यामध्ये 10 ते 15 मीटर अंतर ठेवून ल्युअर पिकाच्या शेंड्याजवळ बसवावं आणि पिकाच्या वाढीनुसार त्याची उंची बदलावी. रात्री सक्रिय असलेले नर पतंग फेरोमेन गंधानं आकर्षित होऊन सापळ्यात अडकतात, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. 1 ल्युअर सुमारे 4 आठवडे कार्यक्षम राहतं, म्हणून ते नियमितपणे बदलणं आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात जैविक नियंत्रणाचे उपाय याविषयी. रोप लागवडीनंतर 21 दिवसांनी प्रति एकर 20,000 ट्रायकोग्रामा चिलोनिस या अंडी परोपजीवी कीटकांची दर आठवड्याला मुक्तता करावी. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात प्रतिकारक शक्ती टाळण्यासाठीचे उपाय याविषयी. शेताचं नियमित निरीक्षण करून आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच नियंत्रणाचे उपाय करावेत. जैविक, यांत्रिक आणि इतर पर्यायी उपायांना प्राधान्य देऊन आवश्यकतेनुसारच कीटकनाशकाचा वापर करावा. शिफारशीत मात्रा, योग्य वेळ आणि योग्य तंत्रानं फवारणी करावी. एकाच क्रियाविधीच्या कीटकनाशकाचा सलग वापर टाळून विविध गटातील कीटकनाशकं आलटून पालटून वापरावीत. बांधावर आणि आंतरपिकामध्ये फुलझाडांची लागवड करून मित्र कीटकांचं संवर्धन करावं आणि अरासायनिक उपायांचा एकात्मिक अवलंब करावा. शेवटी जाणून घेऊयात रासायनिक नियंत्रणाचे उपाय याविषयी. या किडीच्या नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकाचा वापर केला जातो, मात्र अनेकदा शिफारशीनुसार फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे किडीमध्ये विकसित झालेली कीटकनाशक प्रतिकारक शक्ती. फवारणी केल्यानंतर कीटकनाशकांचे अवशेष पिकांवर सुरक्षित मर्यादेपर्यंत कमी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे प्रतीक्षा कालावधी, किंवा कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर त्या पिकाची काढणी किंवा विक्री करण्यापूर्वी जितके दिवस थांबणं आवश्यक असतं त्या कालावधीला प्रतीक्षा कालावधी असं म्हणतात.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: श्रोते हो, आता आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे चित्त ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे त्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं कुठे
0: पडतात. हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या आधी नसल्यामुळे त्याचे सुद्धा ॲब्सेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं ही जे अंमली पदार्थाचे व्यसन जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी अशा गोष्टी त्यांच्यामध्ये

0: दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: पण हे सगळे झाले दुष्परिणाम. पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे, तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
0: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं. मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे. तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबुतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची

0: संख्या 95% पेक्षा घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35% पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैव विविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसूप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्न साखळीतील महत्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिक बद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: चतुस्सहस्राधिकाः सारथीति चालकाः च अस्मिन् कार्यक्रमे सहभागं करिष्यन्ति। आदौ अहमदाबाद, सूरत, वडोदरे इत्यादिषु गुजरातस्य चतुर्दशसु जनपदेषु अस्याः सेवायाः आरम्भः भविष्यति। आगामि मासपर्यन्तं राज्ये सर्वत्र सेवाविस्तारस्य योजना अस्ति। गृहमंत्री अमित शाह गतवासरे मादक द्रव्याणि विरुद्ध्य संयुक्त संघर्षाय आहूतवान्। सः अवदत् यत् मादक द्रव्याणां प्रकोपः राष्ट्रीय सुरक्षायै, सामाजिक स्थिरतायै, आर्थिक हिताय, यूनां देशस्य च भविष्याय भयं जनयति। सः आध्यात्मिक नेत्रीन्, यूनः, मातृशक्तिं च अस्य संघर्षस्य कृते एकस्मिन् मञ्चे आगत्य कार्यं कर्तुम् आग्रहीतवान्। श्रीशाहः नवदिल्ल्यां मादकद्रव्यविषयक संयोजनकेन्द्रस्य दशमशीर्षस्तरीयसभां सम्बोधयन् एवम् अभ्यभाषत।
1: मादक पदार्थों की समस्या केवल कानून व्यवस्था और सार्वजनिक स्वास्थ्य का मुद्दा नहीं है, नार्को टेररिज्म इकोसिस्टम भी बन चुकी है। तो हमारी देश की आंतरिक सुरक्षा के लिए, हमारे देश के अर्थतंत्र की सुरक्षा के लिए और हमारे देश की युवा पीढ़ी के भविष्य के लिए ये हमारे लिए बहुत जरूरी है कि हम इस पर संपूर्ण विजय प्राप्त करें।
0: उत्तर प्रदेशारक्षिबलेन श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासस्य दानराशि वञ्चना प्रकरणे प्रथम सूचना प्रतिवेदनाधारेण अष्टो जनाः निगडिताः। इदं तावत् प्राथमिकं प्रतिवेदनं मुख्यमन्त्रिणः योगिनः आदित्यनाथस्य निर्देशेन विशेष निरीक्षण दलस्य अनुशंसानन्तरं पञ्जीकृतम् आसीत्। इदं प्रकरणं श्रीरामजन्मभूमितीर्थक्षेत्रन्यासेन प्राप्तानाम् उपहाराणां, दानानां च वञ्चनासम्बद्धारोपाणां प्रकाशनानन्तरं सम्मुखम् आगतम्। न्यासस्य अनुरोधेन मुख्यमन्त्रिणा योगिना आदित्यनाथेन एकस्य विशिष्टनिरीक्षणदलस्य सङ्घटनाय आदेशः प्रदत्तः। भारतीयर्तुविज्ञानविभागेन अनुमितं यत् सोमवासरं यावत् दिल्ली, पंजाब, हरियाणा, चण्डीगढ़, पूर्वीयोत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्रोत्तराखण्डेषु, लक्षद्वीपस्य कतिपयक्षेत्रेषु च तडित्पातस्य संभावना अस्ति। कोलकाता दुर्घटनायां आहतानां संख्या एधित्वा षोडश संजाता अस्ति। तत्र व्रणितानां उपचारः SSKM चिकित्सालये प्रवर्तते इति वार्ताः।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे ठीक 7 वाजले आहेत। ऐकूया आजचा विचार। श्रोते हो, आज थोर अमेरिकन लेखिका, समाजसुधारक आणि प्राध्यापिका हेलन केलर यांचा जन्मदिवस। समाजाला एक नवा दृष्टिकोन देण्यासाठी स्वतःला डोळ्यांनी पाहता येत नसलं तरीही विलक्षण अशी प्रतिभा, संवेदनशीलता आणि वैचारिक दृष्टी असणाऱ्या हेलन केलर यांचा विचार ऐकूया। या जगातल्या सर्वात उत्तम आणि सुंदर गोष्टींना पाहता केव्हा स्पर्श करता येत नाही, त्या मनातून अनुभवायला लागतात।
3: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
3: व्हिजिट देशपांडे AI हॉस्पिटल आणि लेजर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
5: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

विचार पुन्हा एकदा ऐकूया. या जगातल्या सर्वात उत्तम आणि सुंदर गोष्टींना पाहता किंवा स्पर्श करता येत नाही, त्या मनातून अनुभवायला लागतात. हेलन केलर. आपण हा विचार ऐकलात हेलन केलर यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत। जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत

0: आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी पुणे 7:07 यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी. ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल

0: ची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
1: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळं नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ॲप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळं परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्वपरीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त

कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड सांगली नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी

0: राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉक्टर पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थांच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आता ऐकूया शिवराज्याभिषेक सोहळा गीत.
2: सादर करत आहोत
3: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
4: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोते हो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झ वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी

0: प्रभावी बनवण्यासाठी महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेती सुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं.
0: अच्छा.
1: आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केले गेलेले आहेत ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी, कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचे कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्यात सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं.

0: शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते. आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20+ लहान मोठे तलाव बांधण्यात आले तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 200

0: 32 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसतंय.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: श्रोते हो, सकाळचे 7:40 आणि 7 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत बाळ एम जोगळेकर अमृतसरिता गीता.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
1: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
3: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
1: सौजन्यं बाळ एम् जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
3: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 1917.

बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील तिसरा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा श्रीमद भगवद्गीतेमधला दुसऱ्या अध्यायातला तिसरा श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ आचार्य विनोबा भावे यांनी गीताईमध्ये समश्लोकी रूपांतर करताना असा दिलेला आहे. निर्वीर्य तू नको हो, न शोभे हे मुळी तुझ, भिकार दुबळी वृत्ती सोडून उठ तू कसा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे पार्थ, हे परमतप, हा असला षंढपणा, नामर्दपणा, ही असली नपुंसकता पत्करू नकोस. हा नामर्दपणा तुला शोभत नाही. अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. कौरव पक्षामध्ये आपल्या विरुद्ध युद्धाला उभे ठाकलेल्या पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांना अर्जुनाने पाहिलं. युद्धामध्ये यांच्यावर बाण सोडावे लागणार, त्यांना इजा करावी लागणार आणि विजयासाठी त्यांचा वध करावा लागणार, हे सगळं अर्जुनाच्या मनात आलं. त्यांच्याबद्दलचा प्रेमभाव अर्जुनाच्या मनात दाटून आला. आपल्या हातून त्यांना इजा होईल, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता अर्जुनाच्या मनात दाटून आली. आपल्या हातून त्यांना इजा होईल, त्यांचा वध होईल, या कल्पनेने अर्जुनाच्या मनात करुणा दाटून आली आणि विषाद निर्माण झाला. या भावनांचं रूपांतर मोहामध्ये झालं आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आपले धनुष्यबाण टाकून युद्ध न करण्याचा निर्णय घेऊन खाली बसला. हे भगवान श्रीकृष्णांना अपेक्षित नव्हतं, म्हणून भगवंत किंचित क्रोधाच्या भावनेने अर्जुनाशी बोलत आहेत. भगवंतांचा हेतू अर्जुनाला डिवचून त्याचा स्वाभिमान जागृत करण्याचा आहे. अर्जुनाचं शौर्य, धैर्य, उत्साह त्याच्या ध्यानात आणून देण्यासाठी भगवंत त्याला परमतप या नावाने संबोधत आहेत. परमतप म्हणजे शत्रूला ताप देणारा, त्रास देणारा, शत्रूला तापदायक वाटणारा. यापूर्वी झालेल्या सगळ्या युद्धांमध्ये अर्जुनाने आपल्या शत्रूंना आपल्या शौर्याने आणि शरसंधानाने त्रस्त केलं होतं आणि जेरीला आणलं होतं. आता मात्र या युद्धभूमीवर हातपाय गाळून दीनवाण होऊन अर्जुनाचं खाली बसणं भगवंतांना मुळीच आवडलेलं नाही, म्हणून ते हेतुपूर्वक त्याला परमतप या नावाने संबोधत आहेत आणि भगवंत त्याला काहीसे अपशब्द वापरून त्याला टोचून बोलतायत. भगवंत म्हणतात की या युद्धाच्या ऐन वेळी अशी माघार घेणं हा षंढपणा आहे, ही नपुंसकता आहे, हा नामर्दपणा आहे, हा भ्याडपणा आहे. म्हणून हा षंढपणा, ही नपुंसकता सोडून दे. तुझ्यासारख्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराला असला भेकडपणा अजिबात शोभत नाही. असा षंढपणा दाखवणं हा तुझ्यासाठी कलंक आहे. तेव्हा या नपुसक विचारांच्या षंढवृत्तीचा त्याग कर. तुझं हे आताचं वागणं तुला अजिबात शोभत नाही. भगवंतांचे हे शब्द अर्जुनासारख्या श्रेष्ठ धनुर्धराला फारच कठोर होते. भगवंत अर्जुनाला पुढे म्हणतात की तू हे जे मानतोस की मी धर्मात्मा आहे आणि हे युद्धरूपी पाप मी करू इच्छित नाही, ही तुझ्या हृदयाची, मनाची, विचारांची दुर्बलता आहे, ही तुझी कमजोरी आहे. तू जो हा विचार करतोयस तो अतिशय क्षुद्र आहे, अतिशय तुच्छ आहे. तुझ्यासारख्या कणखर अशा श्रेष्ठ धनुर्धराला अशा क्षुद्र तुच्छ विचारांचा त्याग करणं हे कठीण आहे का? या ठिकाणी अर्जुनासमोर युद्धरूपी कर्तव्य कर्म आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की असा हातपाय काढून बसलास काय, उठ, उभा रा आणि युद्धरूपी कर्तव्याचं पालन कर. म्हणून अर्जुनाच्या पोकळ युक्तिवादाची चर्चा परवा न करता भगवंत त्याला आपल्या कर्तव्य पालनाची आज्ञा देतात. उठ आणि आताचं तुझं कर्तव्य पालन म्हणजे युद्ध कर. या श्लोकामध्ये अर्जुनाला थोडंसं रागावत असताना भगवान श्रीकृष्ण क्लेब्यम असा कठोर शब्द वापरतात. या शब्दाला पार्श्वभूमी आहे. पांडव आणि कौरव यांच्यामध्ये द्यूत झालं. शकुनीच्या कपटामुळे पांडव एका पाठोपाठ एक डाव हरत गेले. द्यूतात पांडवांची धनसंपदा गेली, राज्य गेलं. नंतर द्रौपदी वस्त्र हरणाचा प्रसंगही घडला. द्यूतातला शेवटचा डाव देखील पांडव हरले. या डावातील शर्तीप्रमाणे पांडवांना 12 वर्ष वनवास आणि नंतर 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा होता. अज्ञातवासात असताना कौरवांनी पांडवांना शोधून काढलं तर पांडवांनी पुन्हा 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा. हे दुष्टचक्र कायम असंच चालावं असा कौरवांचा कुटील डाव होता. पण जर अज्ञातवासात असताना कौरव पांडवांना शोधून काढू शकले नाही तर कौरवांनी पांडवांना त्यांचं राज्य आणि धनसंपदा परत करायची अशी ही शेवटची अट होती. या शर्तीनुसार पांडव वनवासात गेले. वनवासात असताना दिव्य शक्ती आणि दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जुन स्वर्गामध्ये

तो स्वर्गामध्ये असताना उर्वशी या अप्सरेला अर्जुन दिसला. उर्वशी अर्जुनावर मोहित झाली. अर्जुनाला भेटून उर्वशीनी त्याच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला, पण रुजू स्वभावाच्या अर्जुनाने उर्वशीच्या प्रस्तावाला नकार दिला. यावर संतप्त होऊन उर्वशीनी अर्जुनाला शाप दिला की तू तुझ्या आयुष्यात एक वर्ष नपुसक क्लीब होऊन राहशील. हा शाप अर्जुनाला प्रत्यक्षात वरदान ठरला. वनवास संपल्यानंतर अज्ञातवासाच्या एका वर्षात अर्जुन विराट राजाच्या पदरी क्लीब होऊन बृहन्नळा या नावाने नृत्य शिक्षक म्हणून राहिला. पांडवांनी वेषांतर करून विराट राजाच्या पदरी राहून एक वर्षाचा अज्ञातवास यशस्वीरित्या पूर्ण केला. सर्व अटी यशस्वीरित्या पूर्ण करून परत आल्यावर अटींप्रमाणे कौरवांनी पांडवांना त्यांचं राज्य परत करायला हवं होतं, पण कौरवांनी तसं केलं नाही आणि त्यामुळे हा युद्धाचा प्रसंग ओढवला. युद्धाच्या सुरुवातीला भीष्म द्रोणादिकांना समोर पाहून सरळ मनाचा अर्जुन मोहित झाला आणि त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. यावर अर्जुनाशी बोलताना क्लेब्यम अशी शब्द योजना केली गेली. तेव्हा भगवंताला अर्जुनाला विचारायचं होतं की अर्जुना, अज्ञातवासाच्या वर्षात तू क्लीब होऊन राहिला होतास, ती क्लीब विचारसरणी, ती क्लीब मनोवृत्ती अजूनही गेली नाही का? लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व गुलामगिरीच्या काळात हा श्लोक भारतीयांना जागृत करण्यासाठी याचा खूप वापर केला होता. त्यांच्या मते कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणं किंवा त्याला घाबरून गप्प बसणं हे हृदय दौर्बल्य आहे. या श्लोकावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीत म्हणतात, येणे संग्रामा चेनी अवसरे एथ कृपाळूपण नुप करे, हे आताची काय सोय रे जाहले तुझ. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ऐन युद्धाच्या प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही, हे सगळे आताच तुझे सोयरे झालेत का? माऊली पुढे म्हणतात, तू आधीची काय नेणसी की हे गोत्र नोळखसी, वायाची काय करीसी अतिशो आता, यापूर्वी तू हे जाणत नव्हतास का? या भाऊबंधांची ओळख तुला नव्हती का? मग आताच त्यांच्याबद्दल हा फाजील कळवळा कशासाठी? आजच्या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी धनुर्धर अर्जुनाला दिलेला हा पॉवर डोस लक्षपूर्वक समजून घेण्यासारखा आहे. हा मर्दानगीचा मंत्र आहे. आपण रोजच कठीण प्रसंगांना तोंड देत असतो, पण एखाद्या प्रसंगात आपण आपली पात्रता, बुद्धी, मेहनत, आत्मविश्वास विसरतो आणि ते संकट प्रसंग मोठं करून ठेवतो. भगवंतांसारखी चपराक मारणारा कुणीतरी हितचिंतक हवा आणि त्याचं ऐकणारा अर्जुनही हवा. आपला आत्मविश्वास आणि जिद्द याचं भान ठेवलं तर आजकाल जेव्हा खचून जायला होतं त्यावेळी हा ऊर्जा देणारा श्लोक ठरतो.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील तिसरा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: आणि प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 9920111917.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: डिअर लिसनर्स ऑफ आकाशवाणी पुणे, वी हॅव अन इंटरेस्टिंग प्रोग्राम. 9 bullets इन हिज बॉडी, अ कंट्री ऑन द ब्रिंक ऑफ हिस्ट्री, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026 at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात.

0: यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागानी नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
2: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातन हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
3: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
2: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
4: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
3: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
2: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
4: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
2: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
7: श्रोते, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. अमित शाह गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1.5 लाखांहून अधिक चालक आणि 7 लाख ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे, तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट 1 काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला, तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत.

0: आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या, तर भारताचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याच्या तीव्र झळांनी न्हाऊन गेलेल्या धरणीला आता वर्षा ऋतूमधल्या मेघांनी पांघरलंय आणि जलधारांनी सुखावलंय. सुरुवातीला ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातलं गीत. हे संगीतबद्ध केलंय आणि रचलंय वीणा चिटको यांनी.

0: हो सावन सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनः प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
5: दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. शब्दरचना आहे राम मोरे यांची.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर आणि गीतकार आहेत आरती प्रभू.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून।
1: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे, आणि मी तर एकच टाकली होती।
6: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात।
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो, आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
6: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
5: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
7: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।
3: अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अशोक परांजपे यांनी रचलेलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:21 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वरदक्षिणा चित्रपटातलं गीत. स्वर आहेत मन्ना डे आणि सहकाऱ्यांचे. गदी माडगुळकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे वसंत पवार यांनी.

वरदक्षिणा चित्रपटातलं गीत आत्ताचं पण ऐकलत. स्वर होते मन्नाडे आणि सहकार्यांचे. ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती वसंत पवार यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: विभावारी आपटे यांच्या स्वरातलं मायबाप चित्रपटातलं गीत आता ऐकूया. शब्दरचना आहे गजेंद्र अहिरे यांची आणि संगीतरचना आहे आनंद मोडक यांची.

विभावारी आपटे यांच्या स्वरातलं मायबाप चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. शब्दरचना होती गजेंद्र अहिरे यांची आणि संगीतरचना होती आनंद मोडक यांची. आता ग. दि. माडगुळकर यांनी रचलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. उमस पडेल तर या चित्रपटासाठी हे गीत गायलंय माणिक वर्मा यांनी.

0: आपण ऐकत आहात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: धाकटी बहीण या चित्रपटासाठी हे गीत गायलंय सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी. ऐकूया हे गीत.

0: धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. हे गायलं होतं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: दत्ता डावजेकर यांच्या संगीत नियोजनात आशा भोसले यांनी गायलेलं गीत ऐकूया. चित्रपट आहे जुनं ते सोनं आणि गीत आहे गदी माडगुळकर यांचं.

दत्ता डावजेकर यांच्या संगीतनियोजनात आशा भोसले यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. चित्रपट होता जुनं ते सोनं. आता सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं गीत ऐकूया. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं आणि गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी।
2: श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 9:30 वाजता स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
1: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन

जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भाव भोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी, भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिनाच्या अनुषंगाने आजचा विषय आहे व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्यसन हे क्षणिक आनंद देतं पण आयुष्यभरासाठी वेदना देऊन जातं. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात तरुणाई समोर उभं राहिलेलं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे व्यसन आणि अंमली पदार्थांचं वाढतं जाळं. व्यसन केवळ एका व्यक्तीचं नुकसान करत नाही, तर ते कुटुंब, समाज आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राच्या भविष्यालाही पोखरत जातं. या गंभीर विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मनोविकारतज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: पुणे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम, मला बोलल्याबद्दल धन्यवाद.
0: सर, आधी तुमच्या विषयी आम्हाला सांगा.
1: नमस्कार, मी डॉक्टर रोहन जहागीरदार, मी मानसोपचार तज्ञ आहे. पुण्यामध्ये अनेक प्रसिद्ध मोठ्या हॉस्पिटल्स बरोबर असोसिएटेड आहे. मी रोज पुण्यातील एका प्रसिद्ध वर्तमान पेपरामध्ये कॉलमनिस्ट आहे आणि अनेक रिहॅबिलिटेशन सेंटर्स, वेगळे वेगळे मानसोपचार आजार आणि व्यसन मुक्ती याच्यामध्ये अनेक वर्ष काम करतोय.
0: वा, आपला आजचा विषय आहे व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती. तर ही जनजागृती का महत्वाची आहे हे आम्हाला सांगा.
1: सर्वप्रथम मी त्या प्रश्नाचं उत्तर असं देईन की समाजामध्ये अनेक बदल आलेले आहेत गेले काही वर्षांमध्ये, काही पिढ्यांमध्ये. एक समाज म्हणून आपण खूप ओपन झालोय किंवा आपण खूप इझिली ऍक्सेप्ट करतोय आलेला बदल या पदार्थांबद्दलचा. म्हणजे आधीच्या काळामध्ये समजा कोणी असं म्हटलं असतं की त्यांनी आज सिगरेट पिली आहे, त्यांनी आज एखादं मद्यपान केलेलं आहे, तर त्याला सामाजिक दृष्ट्या खूप वाईट नजरेने पाहिलं गेलं होतं. घरी असू दे, संस्कार असू देत, किंवा एक समाज म्हणून आपण एका त्या सगळ्या वस्तूला लांब राहा किंवा फार वाईट काहीतरी क्रिया केली आहे अशी प्रतिक्रिया मिळायची.
0: बरोबर.
1: एक समाज म्हणून गेले काही वर्षांमध्ये

0: दशकामध्ये हा बदल असा कम्प्लिटली त्याच्या विपरीत झालेला आहे. जिथे जो करत नाहीये त्याला लोक वेगळ्या नजरेने बघतात. त्यामुळे आज एक पार्टी करणं हा शब्द जर वापरला तर तिथे काही गृहित गोष्टींपैकी व्यसन किंवा अंमली पदार्थ, धूम्रपान, अंमली पदार्थ, मद्यपान हे असणारच आहे, हे गृहित धरूनच त्यांचं पुढचं प्लॅनिंग किंवा त्याच्यातलं पुढच्या गोष्टी होत आहेत. समाज म्हणून हा आलेला जो बदल आहे मला वाटतं सर्वात जास्ती धोकादायक किंवा कॉन्ट्रीब्युट त्या बदलांनी केलेला आहे. आता त्याच्याबद्दलचं अवेअरनेस किंवा आपण त्याच्याबद्दल का बोललं पाहिजे तर कितीही झालं तरी म्हणजे उदाहरणार्थ एका सिगरेटच्या पॅकेटवर आजही कर्करोगाचे चित्र लावले जातात. ना त्याची आरोग्यासाठी ना त्याची विक्री थांबली, ना त्याच्या विक्रीमध्ये काही बदल झाला, ना त्या करणाऱ्यांच्या प्रवृत्तीमध्ये काही बदल.
1: त्याच्यावरचा हानिकारक हा शब्द वाचतच नाही, दुर्लक्षित केला जातो.
0: जरी वाचता येत नसेल तरी चित्र तरी पाहता येतं, तेही लोक करत नाहीयेत. आणि ते दुर्लक्ष जे झालेलं आहे आणि त्यातून होणारा सगळाच सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास जो आहे हा सगळ्यांनाच होणार आहे, एका व्यक्तीला नाही तर अख्ख्या कुटुंबाला आणि त्याच्याप्रमाणे अख्ख्या देशाला डाऊन झाला आहे. त्यामुळे याच्याबद्दलचं अवेअरनेस आणि आपण धूम्रपान मद्यपानाबद्दल जे बोलतो आहे त्याच्याशिवायही आजची जी नवीन पिढी आहे हे अनेक गोष्टी करतायत ज्या कल्पनेच्या बाहेर आहेत किंवा ज्या पदार्थ असे जे मिळत आहेत ज्याची ऍक्सेसिबिलिटी किंवा ज्याचं फार इझिली जे सगळीकडे मिळतंय आणि नशा करण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे याबद्दल कोणीतरी बोलणं आणि त्याच्याबद्दल त्यांना जाणीव करून देणं की याचे धोके काय आहेत हे खूप गरजेचं आहे समाज म्हणून.
1: खरंय, तरुणाई ही कुठेतरी आपली पोखरली जाते या व्यसनांमुळे आणि आपला जो भारत देश आपल्याला चांगला घडवायचा आहे, आज सगळ्यात तरुण भारत देश आहे असं सगळीकडे बोललं जातं, तर ही तरुणाई जपायला पाहिजे, ही व्यसन दूर ठेवायला पाहिजे, त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे.
0: डॉक्टर,
1: सुरुवातीला तुम्ही म्हणालात की पूर्वीच्या काळी व्यसन असणाऱ्या माणसांकडे हे वाईट आहे असं बघितलं जायचं, तर याला कुठेतरी एकत्र कुटुंब पद्धती कारण होती की एकत्र कुटुंब असायचं, आजी आजोबा, आई वडील, काका काकू हे सगळे एकत्र असायचे, अशा लोकांसमोर आपण असं कसं व्यसन करू शकणार ही कुठेतरी मनात भीती असायची. आता मला असं वाटतं घरात आई वडील आणि मुलं एवढेच असतात, त्यामुळे हे कदाचित जास्त वाढलंय का?
0: हे वाढलं नक्कीच आहे, ते एकमेव कारण नाहीये पण त्या कारणाने नक्कीच हातभार लावलेला आहे. ती आई वडिलांची किंवा आजी आजोबांची भीती नव्हती, तो मान होता, ते तो रिस्पेक्ट होता की त्यांना काय वाटेल, त्यांच्या भावनांना काय वाटेल, त्यांच्या संस्कारांना मी दुखवतोय. ही कल्पना आता राहिलेली नाहीये कारण का तेच एकत्र नाहीये. त्यामुळे माझ्यासमोर माझे ज्यांच्या भावना मी जपतोय ते माझ्या वयाचे समवयाचे मुलं मुली आहेत आणि ज्यातले 90% लोक जर हेच करणार असतील तर मी त्याच्यातच इन्फ्लुअन्स होणार आहे, माझे विचार इन्फ्लुएन्स होणार आहे. तर मी त्याच्यावर उत्तर असं देईन की नक्कीच त्यांनी फरक पडला आहे, ते एकमेव कारण नाहीये पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन सामाजिक पद्धतीच्या आलेल्या बदलामुळे नक्कीच झालेलं आहे.
1: तरुणाईला जरब जी असते ती कमी झाली आणि त्याच्यामुळे हे ओढले जात आहेत तिकडे. दुसरं म्हणजे ही फॅशन झाली आहे थोडीशी, तर याच्यामुळे मुलांना कसा त्रास होतो हे आम्हाला सांगा.
0: मी दोन उदाहरणं देईन. एक फॅशन या शब्दाचं जर ट्रेंड या शब्दाला जर धरून आपण बोलायचं गेलं तर आपण 18 वर्षा वयांबद्दलच बोलू आत्ता. जर तसा असेल तरी फ्रेशर्स पार्टी नावाच्या कार्यक्रमातून सुरुवात होणारा मद्यपेय किंवा अल्कोहोलशी रिलेटेड किंवा टोबॅकोशी रिलेटेड पहिला इंटरॅक्शन बऱ्याच लोकांचं होतं. गावातनं आले आहेत, काही शहरातनं आले आहेत आणि फ्रेशर्स पार्टी या एकत्रीकरणामध्ये त्यांनी सगळ्यांना पाहिलं, सगळे एन्जॉय करतायत आणि मी एकटा करत नाहीये, याच्यात मी काहीतरी वेगळा पडतोय का मी काहीतरी चुकीचं करतोय का, हे कदाचित स्वतःची भावना किंवा इम्पल्स तो व्यक्ती त्या दिवसाकरता थांबवू शकतो. पण हे वारंवार झालं त्याच्यानंतर त्याला पीअर प्रेशरचं रूप येतं की मी ज्यांच्याशी निगडीत आहे ती सगळीच लोक हे करतायत,
1: माझा ग्रुप
0: मग फिट इन हा जो शब्द आहे की त्यांच्या बरोबर मला राहायला मी प्रयत्न तरी करून बघतो, ट्राय तरी करतो, आवडलं नाही तर बघूया. आणि शेवटी ते एक कोपिंग मेकॅनिझम म्हणजे मला आयुष्यात त्रास झाला, मला आनंद झाला, मला काहीही झालं तरी त्याच्यात सहभाग त्या व्यसनाचा असतो, असा तो ट्रेंड पुढे जात राहतो. दुसरं आहे की उदाहरणार्थ जर त्याची गेली तर एक दोन रिहॅब मधले केसेस असे आहेत जिथे आई वडिलांनी, आजी आजोबांनी त्यांच्या अख्ख्या परिवारामध्ये कोणीही कुठलंच व्यसन केलं नव्हतं आणि मुलं ही पुण्याला शिकायला आल्यानंतर एका मुलाने हळूहळू करत जो प्रवास राहिला त्याच्यामध्ये 3-4 वर्षांमध्ये त्याच्या अकॅडमिक म्हणजे शालेय त्याच्यामध्ये डिक्लाईन आला. अतिशय हुशार मुलगा होता, मग त्यांना काहीतरी डाऊट यायला लागला की काहीतरी गडबड आहे. तिला ते शोधायला किंवा त्याच्याबद्दल विचारायला आले असताना फोन लागत नव्हता, म्हणून त्यांनी चेक केलं तर हा पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर त्यांना सापडला इंटॉक्सिकेटेड, म्हणजे

0: कम्प्लिटली व्यसनाधीन होऊन झोपलेल्या अवस्थेत, आणि मग तिथून त्यांनी पुनर्वसन केंद्रात त्याला ठेवून जेव्हा आपण सगळं इन्व्हेस्टिगेट केलं तर हळूहळू गेल्या 3 वर्षामध्ये त्याचा प्रवास जो राहिलेला, याच्यात आत्ता तो हिरोईन सारख्या पदार्थाच्या, ज्याला ब्राऊन शुगर म्हणतात नॉर्मल लँग्वेज मध्ये, त्याच्या आहारी गेल्या होता. सुदैवानी आता तो त्यातनं बाहेर आहे आणि वर्षभराची त्या ट्रीटमेंटच्या प्रवासामध्ये आता तो कम्प्लिटली नॉर्मल झालेला आहे.
1: डॉक्टर, एक कॉल येतोय, पण घेऊया. हॅलो
2: हॅलो,
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
2: हो हॅलो डॉक्टर, महादेव काटे बोलत आहे, वालोटकोम जिल्हा धाराशिव येथून.
1: बोला.
2: आजचा विषय आहे व्यसन मुक्ती आमले पदार्थ या विषयी ना.
1: हो,
2: तर मला असं म्हणायचंय की आमले पदार्थ शक्यतो वापरामध्ये असूच नये, आणि व्यसन मुक्तीच्या बाबतीत बोलायचं, व्यसन मुक्ती सुद्धा जीवनामध्ये नसलीच पाहिजे ना. त्याच संदर्भात मला थोडस सरांकडून जाणून घ्यायचंय, थोडस एक त्याच प्रश्नाचं मला एक शंका आहे मनामध्ये.
0: साहेब, असूच नये हे बरोबर आहे आपलं, म्हणजे व्यसन नसेल किंवा पदार्थच नसेल तर व्यसन मुक्तीचा प्रश्नच येत नाही. अगदी बरोबर म्हणताय आपण, पण हे आपण काही बाबतीत करू शकता, काही बाबतीत आपण थांबवू शकता. पण आजकाल जे व्यसन आहेत साहेब, म्हणजे पुणे किंवा मुंबई अशा शहरांमध्ये जिथे यंग मुलं व्हाइटनर, म्हणजे आपण जे चिटकवायला वापरतो किंवा लिहिलेलं खोडायला वापरतो त्याचा वास घेऊन किंवा पेट्रोलचा वास घेऊन व्यसन करतात, तर साहेब जरी तुम्ही मद्यपान आणि धूम्रपान थांबवलं तरी हे नवीन नवीन आता हे सगळं जे आहे साहेब, याच्यामध्ये मला पूर्णपणे मान्य आहे की ते पदार्थच नसले पाहिजेत, मग हा विषय येत नाही. पण ज्याला काहीतरी करायचं आहे हे सगळे नॉर्मल लोक, म्हणजे पूर्णतः नॉर्मल व्यक्ती हे करतो असं नाहीये. अनेक वेळा त्याच्यात काही मनोरुग्ण असतात, काहींना स्वभाव दोष असतो, आणि त्यातनं सुद्धा व्यसन हे त्यातला एक भाग असतो. तर हे व्यसनाधीन जे होतात त्याच्यात सगळ्या लोकांना असेल असं नाही, पण भरपूर साऱ्या मंडळींना काहीतरी मानसिक आजार किंवा विकृती ही नक्की असते. तर याच्यामुळे आपण म्हणतोय अगदी ते बरोबर आहे, मेजर पदार्थांवर कशी बंदी आणता येईल किंवा सरकार त्या पद्धतीने, जसं आपण आता सांगत होतो कर्करोगाबद्दल किंवा त्याच्याबद्दलचे नियम, हे नक्कीच आणतंय. पण सर, तुम्ही काय काय थांबवू शकाल? सगळंच नियमांनी होणार नाही किंवा सरकारकडनं होणार नाही, आपल्याला सुद्धा स्वतःवर काहीतरी संस्कार आणि बदल स्वतःमध्ये घडला पाहिजे की हे मला धोकादायक आहे किंवा हानिकारक आहे,
2: स्वतः स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं म्हणायचे सर तुम्हाला.
0: हो, आता साहेब जर आपण व्यसन 1 मिनिटाकरता बाजूला ठेवलं, आपण रोज जर साखर खाताय आणि आपण खूप जास्ती प्रमाणात खाताय तर एक दिवशी डायबिटीस होणार आहे साहेब. मग चूक फक्त साखरेची नाहीये, आपणही कंट्रोल करणं गरजेचं होतं.
2: हो बरोबर, तुम्ही अगदी उत्तर छान दिलेलं आहे सर. आपलं आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद, धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
3: नारायणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून सरोदे बोलतो मॅडम.
1: बोला बोला.
3: आता व्यसन म्हणजे काही लोकांचा अविभाज्य घटकच झालेला आहे तो, आणि त्यांना त्याशिवाय राहतच नाही.
1: बर,
3: तर मग यासाठी काय उपचार आहे?
1: व्यसन मुक्तीसाठी काय उपाय आहेत?
3: हा, काय उपाय आहे
0: साहेब? नमस्कार. आपण जे म्हणता याच्यामध्ये व्यसनाधीन झालेल्या लोकांबद्दल आपण बोलताय, त्याच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या लेवल असतात. तर असा एखादा व्यक्ती आहे जो थोडं काहीतरी रोज करतोय, असा एखादा व्यक्ती त्याला समजा व्यसन केल्याशिवाय झोपच लागत नाहीये किंवा थरथर होते हाताची, हे सगळं जे आहे हे फार सिव्हिअर किंवा जिथे थोडी प्रवृत्ती त्या व्यसनानी इतका त्यांच्या अविभाज्य घटक झालाय आयुष्याचा की त्याच्यावर त्यांची डिपेंडन्सी झालीय. याच्यामध्ये 3 स्टेजमध्ये ट्रीटमेंट होते साहेब. पहिला आहे डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे शरीरातलं असलेलं विष असं आपण 1 मिनिटाकरता म्हणू, ते बाहेर काढलं जातं, ते कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होतं. त्याच्यानंतर त्यांना मोटिवेट केलं जातं आणि नंतर पुनर्वसन म्हणजे रिहॅबिलिटेट. असं त्या 3 स्टेप्समध्ये तीव्र प्रकारचे जे व्यसनाधीन लोक असतात यांना ती ट्रीटमेंट असते. पण मी ते केलंच नाही तर मी काहीच करू शकत नाही. डिपेंडन्सी जिथे आहे तिथे आपल्याला ही पावलं उचलावी लागतात.
1: तुम्हाला उत्तर मिळालं?
3: हो.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल.
3: धन्यवाद.
1: डॉक्टर, तरुणाई व्यसनाकडे जास्त ओढली जाते असा नाही समाजाकडनं बोललं जात असतं, पण बरेचदा महिलांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा सध्या व्यसन वाढतंय, तर या संदर्भात आपला काय अनुभव आहे?
0: एक पर्टिक्युलर जेंडर म्हणजे फक्त मेलच किंवा काही वयोगट किंवा काही आर्थिक दृष्ट्या प्रबळ किंवा निर्बळ लोकांमध्येच पाहिलं जाईल असं आता नाही राहिलेलं आहे. ते स्पेक्ट्रम किंवा तो भाग सगळीकडेच आलेला आहे. मी जसं म्हणालो की त्याच्यामध्ये खूप मोठा सामाजिक बदल जो झालाय इज ऍक्सेप्टन्स, म्हणजे लोकांना त्याच्या बद्दल काही न वाटणं किंवा ते असं आजकालचा चालतं हा जो भाग आहे याच्यामध्ये, म्हणून महिला असतील किंवा वयानी लहान लोक असतील, मुलं असतील यांच्यामध्ये
1: 14-15 वर्षाची मुलं सुद्धा बरेचदा ओढली जातात.
0: माझ्याकडे असलेली सर्वात यंग केस 9 वर्षाचा मुलगा आहे मॅडम, जो तंबाखूच्या आहारी गेलेला. ते

0: मी म्हटल्यासारखं असं नाहीये की फक्त शहरांमध्ये आणि खूप आर्थिकदृष्ट्या प्रबळ जागीच आहे. आपण गावांमध्ये जरी पाहिलं आज तरी मिसरी लावण्याची पद्धत असेल किंवा तंबाखू घासण्याची पद्धत असेल ही आहेच. महिलांमध्ये जर विशेष करून बोलायचं गेलं आपण तर माझ्याकडे आजही खूप सिनियर जे 60-65 महिला येतात ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे पण त्यांना म्हटलं ती मिसरी बंद करायची ती म्हणे डॉक्टर बदलीन पण मिसरी वगैरे काय बंद होणार नाही. सो महिलांमध्ये नक्कीच आजकाल धूम्रपानाचं प्रमाण मद्यपानाचं प्रमाण दोन्ही आपण खूप जास्ती वाढलं पाहतो आपण खूप जास्ती. परत मी म्हणेन तेच की त्याचा ऍक्सेप्टन्स हा फक्त कॉलेज लेवलला किंवा इथे नाही राहिलाय. त्यांचे ज्याला आपण कॉर्पोरेट पार्टीज म्हणतो सोशल पार्टीज म्हणतो सोशल इव्हेंट म्हणतो या सगळीकडे त्यांचा एक ऍक्सेप्टन्स या सगळ्याबाबत वाढलेला आहे. त्यामुळे त्यांचं आपण म्हणू इंडल्जन्स इन टू सबस्टन्सेस हे नक्कीच आहे.
1: बरोबर. एक कॉल येतोय.
0: हो मॅम.
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: मी किरण शिंदे बोलते.
1: बोला.
2: मला एक प्रश्न विचारायचा होता. आजची जेनझी पिढी ड्रग्सच्या विळख्यात अधिक अडकताना दिसते आपल्याला आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनेक तरुणांना आपण व्यसनाधीन होताना पाहत आहोत आणि ते त्यांना कळत नाहीये किंवा ते ऍक्सेप्टही करत नाहीयेत. अशा वेळेस ज्यांची मुलं व्यसनाधीन झाली आहेत त्यांच्या पालकांनी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचावं आणि त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे हा माझा प्रश्न आहे.
1: बर, डॉक्टर काय सांगा?
0: नमस्कार मॅडम. मॅडम माझं उत्तर त्याच्यावर असं असेल की कुठलं व्यसन आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अनेक प्रकारचे व्यसन झालेली आहेत. सोशल मीडिया ऍडिक्शन हे सुद्धा व्यसनामध्येच आज मोडलं जाईल आणि कुठल्या प्रकारचं व्यसन आणि किती तीव्रतेचं झालेलं आहे याच्याप्रमाणे आपल्याला त्याचा इलाज किंवा ट्रीटमेंटचं प्लॅनिंग केलं पाहिजे. पालक म्हणून हे नक्कीच पाहिलं पाहिजे की आपण काहीतरी सिव्हिअर होऊपर्यंत वाट बघायची गरज नाही आहे. त्याच्या साईन्स खूप आधी आपल्याला दिसतील. जसं मुलांचं वर्तन बदलणं, त्यांचं वागणूक बदलणं, भावनिकदृष्ट्या ते एकटे होणं, निराश होणं किंवा इंटरेस्ट गोष्टींमधनं जाणं, शारीरिक लक्षणं जसे डोळे लाल होणं, न झोपणं, थकवा असणं, ऍबसेंटिझम म्हणजे कामाला किंवा शाळेमध्ये न जाणं, या साईन्स आहेत जिथे आपल्याला पहिल्यांदा काहीतरी करायची गरज आहे किंवा गरज भासती आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. इंटरव्हेन्शन म्हणजे त्याच्यामध्ये पडण्यासाठी दोन वेगळे प्रकार असू शकतात. एक जर आपलं नातं किंवा कम्युनिकेशन चॅनल मुलांमध्ये असं असेल की नाही मी आई वडिलांशी बोलणार नाही तर प्रोफेशनल हेल्प काउन्सिलर थ्रू किंवा डॉक्टर थ्रू घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे आणि समजून घेण्याची गरज आहे किंवा समजवण्याची गरज आहे की जे ते करतायत हे रेबेल म्हणजे फक्त आई वडिलांना दुखवण्याकरता किंवा त्यांचं न ऐकण्याकरता नाहीये. याच्यात नुकसान त्या मुलाचं किंवा मुलीचंच होतंय हे पहिला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्या पलीकडे जाऊन जर तीव्रता खूप जास्त असेल व्यसनाची तर पुनर्वसन केंद्र किंवा त्या प्रकारच्या ट्रीटमेंटचा विचार नक्कीच करता येईल.
1: तुम्हाला उत्तर मिळालं?
2: हो हो. थँक्यू सो मच डॉक्टर.
0: थँक्यू मॅडम.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. डॉक्टर तुम्ही हे जे सांगितलं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की पालकांनी कुठे कधी लक्ष द्यायला पाहिजे. पण महाविद्यालयीन किंवा शालेय स्तरावर सुद्धा बरेचदा शिक्षक किंवा काउन्सिलर्स पण असतात आजकाल शाळेमध्ये, तर त्यांच्याही हे लक्षात येऊ शकतं कारण 5-6 तास मुलं शाळेमध्ये असतात. सो इथे या स्तरावर आपल्याला कसे प्रतिबंधात्मक उपाय करता येतात?
0: पहिल्यांदा तरी आपण अवेअर असणं म्हणजे मी एक त्याचं उदाहरण वेगळ्या प्रकारे देईन की मतिमंदत्व किंवा गतिमंद मुलांना जसं आपण लहान वयामध्ये शोधतो किंवा पाहतो की हा मुलगा थोडा कमी पडतोय, त्याला समजत नाहीये, बोलायला उशिरा आहे, हे जसं एक टीचर शोधते की काहीतरी गडबड आहे इथे, यांना वेगळं करणं गरजेचं आहे. तसंच याबाबत अवेअर राहणं किंवा याचं थोडंसं ज्ञान राहणं की काहीतरी वेगळं चाललेलं आहे, तो मुलगा नीट दिसत नाहीये किंवा ती मुलगी नीट वागत नाहीये, त्यांच्यात काहीतरी बदल आलेला आहे
1: वागण्यामध्ये
0: वर्तनामध्ये किंवा अकॅडमिक्स. एखादा हुशार मुलगा अचानक त्याचे मार्क्स कमी येत आहेत आणि तो शांत बसतोय किंवा तो केस कापत नाहीये किंवा त्याचे कपडे फार चांगले नाहीत, हायजीन मध्ये बदल झालाय, लक्ष देत नाहीये स्वतःकडे. चांगला असलेला मुलगा किंवा मुलगी अचानक 2-3 महिन्यामध्ये हा जो आलेला बदल आहे हा का आलाय हे पाहण्याचं किंवा ऍटलीस्ट टीचरशी बोलणार नसेल तर काउन्सिलरकडे तरी पाठवण्याचं इनिशिएटिव्ह आपण घेतलाच पाहिजे.
1: बरोबर. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर आपण हे प्रबंध करू शकतो. मित्रांच्या दबावामुळे फक्त जे मुलं पियर प्रेशर आपण ज्याला म्हणतो दबावाखाली येऊन व्यसनाधीनता जी, त्याच्या बाबतीतले तुमचे अनुभव काय आहेत?
0: मी असं म्हणेन की सगळे नाही पण खूप जास्ती प्रमाणात जे व्यसन सुरू होतं हे या पियर प्रेशरमुळे होतं. असं कुठलेही पालक म्हणणार नाही त्यांच्या मुलांना की आज जाऊन तुम्ही व्यसन करून या, असं होणार नाही. मग होणार आहे तर मित्रांकडनंच किंवा एका अशा ग्रुप किंवा लोकांकडनं जिथे त्यांचं समवय आहे किंवा विचार तरी असे आहेत जिथे त्यांना करायचं आहे. तर अधिकांश प्रकारे जर पाहायला गेलं तर याच्यातनच तयार होणारं पियर प्रेशर असतं. पियर प्रेशरला बळी पडणारी लोक कोण असतात?

0: ज्यांचा सेल्फ एस्टीम स्वतःबद्दलचा विश्वास कमी असतो, कॉन्फिडन्स कमी असतो, त्यांना मला ऍक्सेप्ट करतील लोक किंवा करावं ही भावना जास्त असते. मुलांनी किंवा त्या वयातल्या लहान वयातल्या मुलांचा सेल्फ एस्टीम किंवा कॉन्फिडन्सवर लोक करतायत म्हणून मी करावं यातला एक भाग व्हावा म्हणून अधिकांश लोक व्यसनात पडतात.
1: कुठेतरी आई वडिलांनी त्यांच्याशी मैत्री वाढवली पाहिजे,
0: संपर्क किंवा संवाद तरी वाढवला पाहिजे,
1: संवाद वाढवला पाहिजे. त्या संवादातनच ही व्यसनाधीनता आपल्याला थांबवता येऊ शकते, रोखू शकता येते.
0: नक्कीच.
1: डॉक्टर, आजकाल मोबाईल किंवा सोशल मीडिया हे व्यसन खूप वाढताना दिसतंय. म्हणजे जसं मद्यपान धूम्रपान हे व्यसन वाईट आहे, तसंच हे सुद्धा सोशल मीडियाचं किंवा मोबाईलचं व्यसन वाईट आहे. तर या सोशल मीडियाच्या व्यसनाबद्दल आम्हाला काय सांगाल किंवा त्याच्यापासून कसं रोखायचं मुलांना याविषयी सांगा.
0: सोशल मीडियापेक्षा मी थोडस मोठं बोलायचं त्या विषयावर झालं तर मोबाईल हा विषय मोठा आहे. मोबाईलमध्ये तीन भाग आपण करूया. एक आहे इंटरनेट अडिक्शन, म्हणजे उगाच इन्फॉर्मेशन घेत राहणं. दुसरा आहे सोशल मीडियाचं अडिक्शन आणि तिसरा आहे की मोबाईल अडिक्शन, म्हणजे ते इंस्टाग्राम रील्स असू दे किंवा बाकी एखाद माझा वेळ फक्त त्या मोबाईलवर घालवणं. अशा प्रकारे आपण तीन त्याचे भाग करू शकतो.
1: बरोबर, याविषयी अधिक बोलूया, एक कॉल घेऊया.
0: हो
1: हॅलो,
2: नमस्कार साहेब.
1: नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: धनंजय वाघ बोलतो, आपला नेहमी श्रोता.
1: बोला बोला बोला बोला.
2: डॉक्टर साहेब, आपल्या कार्यक्रमामध्ये हार्दचे स्वागत बरं का.
0: धन्यवाद धन्यवाद.
2: आणि सर, तुमचं नाव फार सुंदर आहे बरं का, आठ नाव.
0: धन्यवाद धन्यवाद. मी माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचवीन तुमचा निरोप नक्की.
2: हो धन्यवाद बरं. आणि बघा, सर्विस फार सुंदर आहे. अप्रतिम म्हणजे आपल्या जीवनात निघाला विषय बरं का तो. म्हणजे आपल्या एखादं रिव्हर्सन लागलं समजा, किंवा तंबू खाणं किंवा मग बीडी पेन किंवा अनेक अनेक आपण व्यसन राहते प्रत्येक व्यक्तीला, आहे की नाही. तर समजा एखादा माझा एक मित्र आहे, ते तंबू खातो, पण मग
0: जेव्हा आपण म्हणाला प्रत्येक व्यक्तीला साहेब, तिथेच काय झालं की तिथे आपण गृहित धरलं की सगळ्या व्यक्तीला काहीतरी व्यसन पाहिजे किंवा असेल, हे बरोबर नाहीये. तर सगळ्यांना असलंच पाहिजे असं नाहीये. दुसरं, तंबाखू हा खूप मोठा विषय आहे, पण पहिल्यांदा त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्याचे नुकसान काय आहे. तंबाखू खाणं जर फायद्याचं असतं तर आपण दैनंदिन म्हणजे सगळ्याच लोकांनी खायला पाहिजे जर त्याचा फायदा असता तर. जसं फळं आहेत, भाज्या आहेत, जर चांगलं आहे तर सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे. तर ते क्षणिक लेवलला थोडस तुमचं लक्ष वाढवणं किंवा तुम्हाला थोडं जाग करणं याकरता लोक घ्यायला सुरू करतात. ही मंडळी रात्री झोप येऊ नये म्हणून जसं लोक चहा पितात तसं तंबाखू खाणं, म्हणजे जेणे माझा स्टॅमिना वाढतो किंवा मला जाग राहते असं म्हणून ते सुरू होतं साहेब. पण नंतर काय होतं, बिना तंबाखूचं त्यांना चालतच नाही. तर इथे पहिल्यांदा ती वृत्ती पाहिजे किंवा तो विचार पाहिजे की मला हे सोडायचंय. ट्रीटमेंटचं बाबत किंवा इलाजाबाबत बोलायचं गेलं तर वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. त्याला औषध आहे, निकोटीन च्युईंग गम्स म्हणजे रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात, अशा प्रकारचे च्युईंगम येतात जिथे तंबाखूच्या ऐवजी तुम्ही च्युईंगम खाल्लं तर तोच आभास होतो पण नुकसान काही होत नाही. तर अशा हळूहळू मार्ग जेचेतनं करून नक्की येत ना आपल्याला तो व्यसन थांबवता येतं.
2: आणि तुम्ही फार सुंदर असं उत्तर दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन बरं का सर.
0: साहेब धन्यवाद धन्यवाद. तुम्ही खूप चांगलं माझ्याबद्दल बोलताय, तुमचं पण अभिनंदन.
2: धन्यवाद
1: धन्यवाद धनंजयजी, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
3: साहेबराव पटेल, शिराळा तालुका, जाफराबाद जिल्हा, जालना इथून बोलत आहे. मॅडम
1: बोला बोला.
3: आमचा प्रश्न असा होता, आपल्याला एखादं तंबाखूचं म्हणा कोणतं व्यसन जर लागलं तर मग ते व्यसन सोडण्यासाठी आपल्याला काय उपाय करावा लागेल?
0: सोडण्यासाठी अनेक उपाय करता येतील साहेब. फक्त तंबाखूचं आहे का बाकी कशाचं आहे याचा थोडासा अभ्यास करून घ्यावा लागेल. तुमच्या डॉक्टरशी संपर्क केला तर त्याच्यासाठी वेगळ्या वेगळी औषधं येतात, तंबाखूचे पॅच येतात, निकोटीन च्युईंगम येतं, या सगळ्यामधनं एनआरटी म्हणजे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात याला, याच्यामध्ये नक्की चांगला इलाज होऊ शकतो.
3: दारूचं आपल्या तंबाखूचं आणि असं गुटखा पुडी हे सर्व व्यसन असं सोडण्यासाठी.
0: हे सर्व व्यसन साहेब पहिल्यांदा तरी समजून घ्या की या सगळ्याच एकत्र कोणी करत असेल तर शारीरिक हानी होण्याचा म्हणजे कर्करोग किंवा बाकी गोष्टी होण्याचे चान्स खूप जास्त आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही जवळच्या डॉक्टरशी संपर्क करा आणि दारूचं पण व्यसन सोडवता येईल, त्यांना एखाद्या पुनर्वसन किंवा छोट्या केंद्रामध्ये ठेवलं तर ही तिन्ही व्यसन सोडवण्यात खूप मदत होईल.
3: ठीक आहे सर,
1: धन्यवाद तुम्ही फोन केल्याबद्दल.
3: धन्यवाद
1: डॉक्टर. तुम्ही मोबाईलच्या तीन गोष्टींबद्दल सांगत होत की मोबाईलचं व्यसन तीन पद्धतीने
0: बघता येतं. तर काही वर्षांपूर्वीच किंवा वर्षभरापूर्वीच WHO किंवा ICD इंटरनेट अडिक्शन डिसऑर्डर याला एक आजाराचं स्वरूप किंवा मान्यता दिलेली आहे. त्या लेवलला आता ते गोष्टी गेलेल्या आहेत की तिथे आजाराचं स्वरूप आलेलं आहे. तरुणा मुलांमध्ये जर पाहायला गेलं तर सोशल मीडिया एक व्हर्च्युअल किंवा तयार केलेलं काल्पनिक जग आहे. इथे अडचण अशी आहे की सगळेच आपण आता मोबाईल एक

0: खूप मोठा म्हणजे रोटी कपडा मकान आणि मोबाईल हे असे आपले बेसिक गरजा आहेत. कारण का आज मॅडम आपणही जे आपण कोऑर्डिनेट केलं हे मोबाईलवरच आपण कोऑर्डिनेट केलं. मुलांचं सिलेबस अभ्यास रिझल्ट मोबाईलवरच येतात.
1: ऑनलाईन शाळा
0: ऑनलाईन शाळा असतात. तर असं नाहीये की ते वाईट आहे, पण हे विसरून चालणार नाही की मोबाईल आपल्या करता आहे, आपण मोबाईल करता नाहीये.
1: अगदी अगदी.
0: म्हणजे त्या मोबाईल साठी आपला जन्म झालेला नाहीये, आपल्याला वापरण्याकरता मोबाईल आहे. आधीच्या काळामध्ये जसं 2 तासच टीव्ही बघा असं होतं, तसं काहीतरी लिमिटेशन आणणं किंवा ज्याला डिजिटल डिटॉक्स म्हणतो आपण, की काही तास रोज मोबाईलला हात न लावणं हे खूप गरजेचं आहे. इंटरनेट अडिक्शन हे पहिल्यांदा त्या लेवलला आहे. सोशल मीडियामध्ये बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये एका पिढीने कधी ऐकलं नाहीये किंवा त्यांना समजत नाही अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत. सायबर बुलिंग म्हणजे मला ऑनलाईन लोकांनी वाईट बोललं, ते त्या आई वडिलांना कळतच नाही की याला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय, त्याला थोडीच कोणी येऊन खरं बोललंय. पण त्याची जी डिजिटल आयडेंटिटी आहे किंवा सोशल आयडेंटिटी आहे, त्यांचा जो शाळेचा ग्रुप आहे, तिथं मुद्दामून कोणाला तरी टार्गेट केलं जात आहे किंवा त्याची चित्र किंवा त्याचे पिक्चर्स टाकले जात आहेत. हे जे सगळं नवीन जग येत आहे याच्यासाठी आपण बरंच एज्युकेट किंवा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढवायला पाहिजे. सोशल मीडिया बाबतीत बोलायचं गेलं तर 2 गोष्टी अजून मी सांगेन. एक आहे की जिथे अनॉनिमिटी म्हणजे मी कोण आहे हे न सांगता बऱ्याच गोष्टी करता येतात खोटी आयडेंटिटी वापरून. आणि त्याच्यामधला एक प्रकार आहे खोटं बोलून कुठल्याही तिराहित व्यक्तीशी बोलायचं, ज्याच्यात ऑनलाईन डेटिंग असेल किंवा आपण ज्या आज विषयाबद्दल बोलतोय ऑनलाईन व्यसन किंवा अंमली पदार्थ मागवणं असेल, हे खूप मोठं चक्र किंवा कारण का अनॉनिमिटी म्हणजे मी नाही आहे कोण आहे कळणार नाही अशी कल्पना असते त्यांना, स्कॅन्डल होऊ शकतं. सो अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आणि दुसरा आहे इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर, जो दुसरा भाग मी म्हणत होतो. इंटरनेट गेमिंग म्हणजे इंटरनेट अडिक्शन, सोशल मीडिया अडिक्शन आणि गेमिंग अडिक्शन, हे जे 3 भाग आहेत, ही किती मोठी इंडस्ट्री याची कल्पना मॅडम आपल्याला म्हणजे एक समाज म्हणून आपल्याला नाहीये. मुलं 14 तास माझ्याकडे जे आहेत 14 तास 16 तास खेळतात एका दिवसात. आणि इथे म्हणजे आता मी एक उदाहरण देतो की समजा लढाईचं खेळ आहे, मला नवीन तलवार घ्यायची आहे किंवा माझ्या आर्मीसाठी नवीन तोफ घ्यायची आहे, तर मला काहीतरी पैसे भरून ती तोफ विकत घ्यावी लागते खेळामध्येच, व्हर्च्युअल खेळामध्ये. हे मिळवण्याकरता मुलं काहीही टोकाच्या हे करतात. मी ट्रीट केलेल्या एका मुलानी आई वडिलांचं इंटरनेट कार्ड वापरून सरासरी 9 लाख रुपयाचा खर्च केलेला वर्षभरात. मग त्यांना ते कळालं की कुठे जात आहेत हे पैसे आणि मग त्याला ती ट्रीटमेंट सुरू झाली. सो हे खूप मोठा विषय आहे. म्हणून पेरेंटल कंट्रोल असणं, वायफाय किंवा बाकी गोष्टींवर काहीतरी लक्ष असणं आणि क्रेडिट कार्ड किंवा पैशाचा वापर कुठे होतोय आपल्या मुलांकडनं याच्यावर थोडं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. मॅडम दुर्दैवाने असं झालंय की पालकांना कुठेतरी असं वाटतंय की पैसे दिले म्हणजे आपली जबाबदारी झाली. जसं आजकाल एक शहरांमध्ये ट्रेंड झालेला आहे की व्यायामशाळा म्हणजे जिम मध्ये आपण पैसे भरले की आपण बारीक होऊ, तर असं होणार नाहीये. तुम्हाला जाऊन व्यायाम करावा लागेल. तसंच मुलांना पाहिजे तितके मागितले तितके पैसे दिले म्हणून ते संस्कारी आणि चांगले होणार आहेत असं होऊ शकत. मी शाळेला जाईन जर मला हे मिळालं तर. बार्गेनिंग दुर्दैवाने त्या लेवलला आहे. त्यामुळे समाज म्हणून आपल्याला बराच बदलण्याची गरज आहे. याच्यात सर्वात मोठं दुर्दैव असं आहे की सगळ्यांना वाटतं की हे आपल्या घरी होऊ शकत नाही. मी आम्ही जे पालक पाहतो मला सर्वात जास्त दुःख त्याच वाटतं की त्यांना याबद्दल कल्पना असते, याबद्दल माहिती असते, पण असं कधीच ते विचार करत नाहीत की हे माझ्या मुलांबरोबर होऊ शकतं. त्यांना वाटत असतं की हे पुण्यात चाललंय किंवा हे शहरात चाललंय किंवा हे गावात चाललंय किंवा जगात चाललंय हे माहिती आहे,
1: पण ते आपल्या
0: आपल्या घरी आहे, आपल्या घरी होऊ शकेल हे पटतच नाही.
1: डॉक्टर, व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी या अंमली पदार्थांविरोधात लढण्यासाठी समाजाने कुठली जबाबदारी उचलावी?
0: मॅडम जसं मगाशी आपण म्हणाला, आपण जगातला सर्वात यूथ असलेला देश आहे, तरुण देश आहोत सर्वात तरुण. या तरुणांना जर दिशाच नसेल तर आपण सर्वात जगातला दिशाहीन देश होऊ. तर आपल्याला गरज ही आहे की पहिल्यांदा एक दिशा तयार करायची. आणि व्यसनांबाबत जे आता कल्पना आहे किंवा जे आपण मगाशी म्हणालो पीअर प्रेशर ट्रेंड, यापेक्षा जास्ती चांगल्या जगण्यामध्ये काय फायदे आहेत इकडे प्रोत्साहन या यूथ किंवा या तरुण लोकांना देण्याची गरजेची आहे. अनेक जागी हे नक्की झाले घडलं आहे की युथनी किंवा बऱ्याच लोकांनी आता मद्यपान कमी केलं आहे, सोडलेलं आहे किंवा त्या बाजूला जात नाहीत, पण अजून खूप अवेअरनेस त्याच्याबद्दलची माहिती आणि लोकांना त्याच्याबद्दल तयार करणं की हे तुमच्या हातात आहे, तुमच्या भल्या करता आहे, आणि ते जर बरे झाले तर समाज आणि देश दोन्ही चांगल्या दिशेला जाईल. इकडे आपलं काम करण्याची सगळ्यांनाच गरज आहे.
1: पूर्वी गावं छोटी होती त्यामुळे ओळखीचे काका ओळखीच्या काकू यांना सुद्धा काही चुकीचं दिसलं तर पटकन त्या टोकायच्या मुलांना. आजकाल मी कशाला त्यांच्या फंदात पडू असं जे
0: इनडिफरंट आहेत लोक. माझ्या देशाचं काहीतरी नुकसान होतंय किंवा माझ्या देशाचा एक तरुण वाया जातोय ही भावना जर आपण ठेवली तर नक्कीच आपण तसं ऍक्ट करू सगळेजण.
1: डॉक्टर, एकदा लागलेलं व्यसन परत कधी

0: सुटणार नाही किंवा सुटलं तरी परत लागू शकतं, ही जी भीती असते याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच असं नाहीये. हे आहे की व्यसन जायला किंवा व्यसन सोडायला दोन्ही लागतं, विल पॉवर म्हणजे त्याची मनाची इच्छा, आणि ज्याची इच्छा आहे त्याला ती मदत समाजाकडनं, डॉक्टर्सकडनं, सगळ्यांकडनं ते सोडण्यासाठी. पण हा रेमिटिंग आजार असू शकतो, रिलॅप्सिंग आजार असू शकतो, जिथे काही वर्षांनी हे परत येऊ शकतं, काही लोकांना वर्षातनं काही वेळा येऊ शकतं, आणि काही लोकांनी जसं आपण ऐकता असोसिएशन आहेत लाईक अल्कोहोल अनॉनिमस, AA किंवा नार्कोटिक अनॉनिमस, याच्यामध्ये जिथे ते ग्रुप्स आहेत, सपोर्ट ग्रुप्स, इथे अनेक वर्ष, अनेक मंडळी मी ज्यांना ऐकलंय 23 वर्ष 25 वर्ष झालेत शेवटचं पदार्थाला हात लावून. सो असे हे पॉसिबल आहे, असं अजिबात नाही की व्यसन सोडता येत नाही. तुम्हाला तुमची इच्छा असेल तर नक्की सगळं करता येतं आणि ते शक्य आहे.
0: इच्छा तिथे मार्ग,
1: इच्छा तिथे मार्ग.
0: आज आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: मी हे सगळ्यांना संदेश देईन की तुमच्याकडे एक जीवन आहे. अनेक आजार जे होतात किंवा येतात आपल्याला, ते कदाचित आपल्या हातात नसतात. म्हणजे मला जर आज डायबिटीस झाला किंवा कोणाला किडनीचा आजार झाला तर तो आजार आहे. व्यसन हे एक अशी गोष्ट आहे जी आपण स्वतःच्या हाताने ओढून आणतोय. तर ही संधी जी देवाने दिली आपल्याला, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, ते स्वतःच्या हाताने घालवू नका. आणि कोणाला झाला असेल तर नक्कीच त्यातनं बाहेर पडायला मदत करा.
0: हा खूप गरजेचा आणि महत्वाचा संदेश डॉक्टर तुम्ही दिलेला आहे. श्रोते हो, आजच्या चर्चेमधून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली की व्यसनापासून दूर राहणं हा केवळ पर्याय नाहीये तर उज्ज्वल भविष्याची ती हमी असते. जागरूकता, संवाद आणि कुटुंबाचा आधार किंवा समाजाची साथ यामुळे आपण अनेक आयुष्य वाचवू शकतो. व्यसनाला नकार देऊया आणि जीवनाचा स्वीकार करूया. आज डॉक्टर रोहन जहागीरदार तुम्ही आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली, मार्गदर्शन केलं, यासाठी पुणे आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
1: मला बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, व्यसन माणसाला स्वातंत्र्य देत नाही, ते त्याची गुलामी निर्माण करतं, तर संयम माणसाला खऱ्या अर्थानं जगायला शिकवतं. तेव्हा निरोगी मन, निरोगी समाज आणि व्यसनमुक्त भारतासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा, ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.

0: श्रोते हो, कलाइडोस्कोप हा इंग्रजी कार्यक्रम आत्ताचा आपण ऐकला. लेखन आणि निवेदन होतं एडविन डेव्हिड यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे ठीक 10:58 झालेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11.
0: श्रोते, आता एक महत्वाचं निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे

निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणातून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 11:33 झालेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद फय्याज हुसेन यांचं व्हायोलिन वादन. राग आहे ललत, यांना तबल्याची साथ आहे पंडित रामदास पळसुले यांची.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद फैयाज हुसेन यांच्या व्हायोलिन वादनात राग ललत ऐकला. यांना तबल्याची साथ केली होती पंडित रामदास पळसुले यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी.

0: सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
1: आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 11:30 आणि 20 सेकंद झालेत। प्रसारित करीत आहोत

गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन अर्थात पंचमदा यांचा जन्मदिवस. आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातली काही गीतं. सुरुवातीचं हे गीत आहे 1942 ए लव्ह स्टोरी चित्रपटातलं. कुमार सानू यांच्या स्वरातलं हे गीत आहे, जावेद अख्तर यांचं.

शोले चित्रपटातलं हे होतं किशोर कुमार आणि मन्नाडे यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत अर्थातच होतं राहुलदेव बर्मन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया तिसरी मंजिल चित्रपटातलं आशा पारेख आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांचं.

Thank you.

पडोसन चित्रपटातलं हे होतं किशोर कुमार मनाडे आणि मेहमूद यांच्या स्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. कार्यक्रमात आता ऐकूया आशा पारेख आणि राहुलदेव बर्मन यांच्या स्वरातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत, चित्रपट कारवा.

Bobby!

बॉम्बे टू गोवा चित्रपटातलं हे होतं किशोर कुमार यांच्या स्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. श्रोतेहो, सुप्रसिद्ध संगीतकार राहुलदेव बर्मन यांच्यावर केंद्रित असलेला आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आता समाप्त होतोय.

श्रोतेहो, आज रात्री 8:15 वाजता जरूर ऐका एक कलाकार हा कार्यक्रम, जो केंद्रित आहे संगीतकार राहुलदेव बर्मन यांच्यावर. सादरकर्ते आहेत माधवी पानसरे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता ठीक 12 वाजता महिला श्रोत्यांसाठी आपल्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: आसा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाच्या माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर बायकोने आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेले, तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरनी म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचतील, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळलं हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो. का तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिलाच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी यांचे त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमचे भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कोणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
2: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे इथून निघायची तयारी झाली, पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. इकडून तिकडून

0: मदद करून हे ना थोडी दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, एक 8-15 दिवस तिथं विलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता विलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही. 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबतरे, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यास होतो. मी हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबतरे म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथे केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. मग सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाचे होते, माझा पुत्त्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठे तर कुणी होतं, त्यांनीच निर्णय घेतले आणि हिनंच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ त्यांनी तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचा यकृत मिळू शकतं किंवा काही
0: विशेष न काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काही नाही म्हणू. मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही. तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरना साईंनी सांगितलं की बर
0: तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च मुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डॉनर. मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार कोण. तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहे तुम्हाला बघणार कोण. तर हिना म्हणजे जसं होईल तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊन. मग हिना म्हणजे मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिनं माझं डायपर चेंज करणं, मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होत त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली, मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो. आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे हे ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस ही ना स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार, कुणाची बघायची पण काही गरज नाही, मी आहे तुमच्या पाठीशी.
1: मला तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगते वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं नशिबानं भेटत त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
0: नातेवाईक जे होते पाची पुतण्या आणि मुलगा मोठं तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं, नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले. परत हिचं 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं, हिचा जीव धोक्यात आला. हिचं परत पाणी पण पिणं हिला आवड झालं. पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं, उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल, हिची नाजूक परिस्थिती झाली. आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं, आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी राहतं, घर पण विकावं लागलं. पण काही वाटत नाही आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखाचं. आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चलत आले. मुलगा आता जॉब करू लागलाय, त्याच्या 8-10 हजार येतील पेमेंट. मेडिसिन टेस्ट ही सगळं काही भागवत चालू लागलंय गाडा असं.

0: कॅन्सरचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही, म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती, तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये, पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर, कशी परिस्थिती उद्भवणार आहे, तिच्या जीवाचं काय होईल, माझं काय होईल, मुलांकडे कोण बघेल, हे सगळे विचार तर आलेच असतील ना.
0: आले होते, मी तेवढा सक्षम नव्हतो, फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहेत, तिला पण घेऊन जाणार आहेत. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होतं. शेवटपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली परिस्थिती आपल्या हातूनच झाले, आपण केलो नसतं तर झालं नसतं. चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आयुष्यातली, आता एवढं रिव्हर्स येणं सगळं काही. बाकी विचार लेकरा बाळा तर येणार.
1: बरोबर.
0: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची, अंकिता मॅडम, डॉक्टर अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या, एवढं धीर द्यायला दोघाला पण, तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेड पशीच बसून, तर त्यांना पण आम्हा दोघांचा जीवाला एवढा हे वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही, नातेवाईकातल्या रक्तातलं देखील तयार होत नाही, बायको तयार झाल्या आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते. इकडून तिकडं फिरत, तिकडून इकडं फिरत, इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचले नाही, तिनं तेच फिरत गेली सगळीकडे, इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम तिकडं टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली, मी नशिबवान आहे अशी बायको भेटणं.
1: म्हणजे खूप गंभीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
0: तिला आता सांगता येणार नाही तेवढं, पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
1: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करते हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या, काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
0: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणतो ती खरे सती साहेब म्हणून पोस्ट टाकली होती. मी ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं, पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय अर्धांगिनी, कारण तिचं अर्धांगी म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा बायको अशी पोस्ट होती.
1: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं ना तर या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का, म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना. म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं.
0: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवतंय, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवतंय. हा तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
1: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
0: हा प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील.
1: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
0: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्ही दोघांच पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार, का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्यापैकी मीच ठेवतो, नंतर कोण यांना बघणार. हे मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन ही थोडी कठीण आहे, पण होय आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून ह्या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालं तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर.
1: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे
0: होऊन? 1.5 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या?

0: मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
0: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित्या अगोदर करत होतो. आता कोणालाही वाटतंय ना, पुन्हा याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं गुत्तेदारीचं. बघ काही आर्थिक मदत मिळाली तर एखादे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करा.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
0: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा दिलं, म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढच्या आयुष्याने लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्यानं काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं की बाबा तुझं आयुष्य संपलं, तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्या वेळेस हिनं धीर घेत गेली होऊ शकतंय डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणते कसले हेल्थीत मी करून दाखवते होतोय. आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड तर देणं गरजेचं होतं.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, पण प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठंतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसते. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा मॅच पण झाल्या, ते म्हणत होते ना डॉक्टर लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक प्रसंग झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना डॉक्टर, मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंट कडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे डिपेंड डोनर आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सर ते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणार म्हणजे ही पण परिस्थिती बघितली मी. त्याच्यामुळे तर बायकोचा अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढला, सगळंच काही. नंतर स्वतःची माय मी दिलेली बघितलं नाही लेकराला, त्या लेकराला लागणार होत म्हणजे गरज होती डोनरची, माईचं मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या, म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा आहे.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जे मला चान्स दिला, जे माझ्या मनामध्ये होत ते कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुक वरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांनी एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकाविषयी प्रेम असणं.
2: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 ला लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही किंवा त्यांना काही आजार होता असा?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळे असं होईल करल आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीप पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांची पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ फुलाल्यात, अपचन फुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टरकडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणजे. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झालेत. मला पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टरकड. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती प्रकृती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणजे आता काही नाही राहिलं म्हणजे, ह्यांनी महिना किंवा 15 दिवसाची साईट असं म्हणले आम्हाला. मग मला काय आभाळ कोसळलं, जेमिन पाया खरली हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकरं एक 7वीला मुलगी, 12वीला मुलगा होता. दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकरं, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं होऊन आलं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं त्यांच्या दोस्तांनी, म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावा. मग तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं असं, म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरच्या इथे गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही. तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं. त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्याजवळ नाहीत म्हणलं एवढे. आम्ही तर दवाखाना करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला. काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले, आता आमच्याकडे काही पर्यायच नाही म्हणलं, आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा म्हणले, तिथे KM म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अँबुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथं. तिथं गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग, बहीण, भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी. लस बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत म्हणले. मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. तर बाई कुठं एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले. तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं. दुसऱ्या

0: पण दाखवलं, पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही केईएम ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझंच घ्या मॅडम. मला मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली, टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने, सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच, की दोन तीन माणसं वारलं त्याच्यामुळे. पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते, त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही, म्हणलं हा माणूस गेला तर माझं घर कसं उभा राहणार, ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं. सगळंच काही तोच करू शकतो नवराच,
1: बरोबर,
0: मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं की एम मध्ये शुक्ला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे. म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं, मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते. म्हणलं मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची, आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती. नको देऊ, तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होत की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे. पण माझे छोटे दोन भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते, ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते. तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. तर आई वडील अडाणी होते, त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि निमणा, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ, भाच्यांनी, भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम, शुक्ला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला.
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं, म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटलमध्ये जात आहेत.
0: हा मुलाला माहित होतं, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बरं का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खरं तर जीवनदान दिलं तुम्ही.
0: हो मॅडम.
1: या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं? काय विचार करत होतात तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरांना सोडलं होते मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ, भाचा, भाची आणि पुतण्या पण होता बरं का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं, 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी, डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
0: हो मॅडम बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणजे तुला 65% द्यावं लागेल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले

0: त्यात पाणी आलं, पण डॉक्टरांसमोर खचले नाही. कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरांसमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत. म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या माझ्या मनाला धीर दिले. अरे गडे, एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही. कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत, मला वाचून घेणारच. म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
0: हा हा हो मॅडम.
1: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
0: हो मॅडम.
1: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
0: नाही मॅडम, मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
1: आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
0: नाही मॅडम, मला काहीही त्रास नाही. आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही. पण ऑपरेशन झाल्यानंतर, म्हणजे ऑपरेशन झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते, असं मला डॉक्टरांनी बोललं होतं. पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवले, काही होणार नाही. आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं, आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे. म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
1: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
0: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं. आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं, म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं. मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं मला. मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी. आपलं काय करणार असं वाटलं मला. म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून, तुला काही होणार नाही, मी आहे. आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं त्यांच्या जवळ, म्हणजे माझ्या मालकाजवळ, असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
1: आता या सगळ्यात अवघड परिस्थितीत सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट. तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये, तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
0: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देऊ. आणि जरी आता हे मी सांगते, घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठी ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथले तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटते. पोटात गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा, असा संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःच आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम.
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पतीने सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: होती म्हणून राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे, द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे.

कारण नेहमी जी काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सचा इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा कारण कुंभक बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन अनुलोम विलोम भ्रामरी शीतली सीतकारी योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्रः. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविक बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारणं वाच्याशुद्धी देखील होते. यातलाच एक महत्वाचा

मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीजमंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या साडेतीन मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

0: अथ योगानुशासनम, मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे।
1: आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे, आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली। पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही। आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार। ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा ठीक एक वाजलाय. प्रसारित करीत आहोत आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम.

आलं आहे रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाशदादा जैन यांच्याकडून बीड इथून. यांना आपल्या या कार्यक्रमात हिंदी एक भक्तिरचना ऐकायची आहे, जी आहे जगजीत सिंग यांच्या स्वरात. कार्यक्रमाची सुरुवात याच भक्तिरचनेनं करूयात.

श्रुतीयोग कार्यक्रमातलं यानंतरचं पत्र आलेलं आहे. आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळम नुरी इथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, स्वरित पोपलवाड, दीदी संघर्ष संविधान धोंगडे, जिल्हा हिंगोली खेरडावाडी चे शहाजी बोडके, मुक्काम पोस्ट आष्टी तालुका हदगाव सुधाकर कांबळे, संदीप कांबळे, तालुका पूर्णा देगावचे सदाशिव थोरात यांच्याकडून यांना मेरा गाव मेरा देश चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकायचं आहे, ज्याला संगीतबद्ध केलेलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोत्यो, हे गीत होतं अपना देश या चित्रपटातलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते राहुल देव बर्मन. या गीताची पसंती आपल्याला कळवली होती. डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का तन्मय गजभिये, रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन आणि डिंपल देवांगन यांनी. यानंतरची पसंती कळवली आहे आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून. यांना उत्सव चित्रपटातलं मन क्यू बेहकारे हे गीत ऐकायचं आहे, जे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी. गीतकार आहेत वसंत देव आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: उत्सव चित्रपटातलं हे होतं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं वसंत देव यांचं गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आपकी पसंत पत्राद्वारे आधारित हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेऊया कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र. हे पत्र आलं आहे सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे यांच्याकडून यांना दो जासूस चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत ऐकायचंय. आपणही या गीताचा आस्वाद घेऊया.
2: तो जासूस करे महसूस के

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचे 1:30 वाजतायत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आणि 1:40 मिनिटांनी सातारा जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: वाजत आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत

0: प्रधानमंत्री मोदी सेशल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीकरता सेशल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्बनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय. सेशल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेडमार्फत चालवली जाणार असून अमूल इफको नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाटकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉकआयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. FHI प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 आणि 51 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत सातारा जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार.

0: प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमूग 31,000 हेक्टर, सोयाबीन 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे, फुलाचे, पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून यावर्षी 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियानात दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकीत आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20,00,000 झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदीकाठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदीकाठावरील 7, उत्तर मांड नदीकाठावरील 6 तर वांग नदीकाठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर 1:45 आणि 32 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या नवीन मराठी चित्रपटातली गीतं. सुरुवातीचं हे गीत आहे चंद्रमुखी चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीत अर्थातच अजय अतुल यांचं.

श्रेया घोषाल आणि सहकार यांच्या स्वरातलं हे होतं सैराट या चित्रपटातलं गीत, गीतकार आणि संगीतकार अजय अतुल. आता ऐकूया दे धक्का चित्रपटातलं आरती अंकलीकर यांच्या स्वरातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत.

तांग भलर ज्योति बाचना वन तांग भलर तांग भलर देवा तांग भलर ज्योति बाचना वन तांग भलर ये नाव तुझा मोठ देवा कीर्ती तुझी भारी डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावरी

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं चित्रपटातलं हे होतं अजय गोगावले यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. कार्यक्रमात आता ऐकूया महाराष्ट्र शायर चित्रपटातलं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उलाढाल चित्रपटातलं अजय यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत अर्थातच अजय अतुल यांचं.

0: श्रोते, याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात एक छोटा स्वल्पविराम घेतोय. पुन्हा अशीच नवीन पण हिंदी चित्रपटातली गीतं आपण ऐकू शकाल द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात दुपारी 2:30.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 2:15 होत आहेत. आता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

शेहजादा चित्रपटातलं हे होतं सोनू निगम यांच्या सरातलं मयूर पुरी यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं. आता ऐकूया अमावस चित्रपटातलं पलक मुच्छल अरमान मलिक यांच्या सरातलं संदीप नाथ यांचं गीत, संगीत संजीव दर्शन यांचं.

आदित्य रिखारी आणि सचिन जिगर यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सचिन जिगर यांनी. चित्रपट होता परम सुंदरी. आता ऐकूया भूलभुलैया 2 चित्रपटातलं यो यो हनी सिंग आणि अरमान मलिक शाश्वत सिंग यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत प्रीतम यांचं.

हे होतं जेलर या चित्रपटातलं सिंधुजा श्रीनिवासन अनिरुद्ध रविचंदर यांच्या स्वरातलं शकीब आलाम यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अनिरुद्ध रविचंद्र यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया राधे चित्रपटातलं कमाल खान आणि लुलिया वंटूर यांच्या स्वरातलं शब्बीर अहमद यांचं गीत.

हे होतं राधे चित्रपटातलं कमाल खान आणि ल्युलिया वंटूर यांच्या स्वरातलं शब्बीर अहमद यांचं गीत. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पुष्पा 2 चित्रपटातलं कैलाश खेर यांच्या स्वरातलं राकीब आलम यांचं गीत, संगीत देवीश्री प्रसाद यांचं.

0: पुष्पा टू चित्रपटातलं हे होतं कैलाश खेर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राकीब आलम यांचं गीत. संगीत होतं देवीश्री प्रसाद यांचं. श्रोते, याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. 3 वाजतायत आता. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द। निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन। आणि टी20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याचे

जी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपरफुटी वरून सरकारवर टीका केली. या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल तसंच सुरक्षित शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 21 सेकंद झालेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमासाठी पुन्हा भेटूया सायंकाळी 4:58. या सभेत मी संज्ञा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वदूर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी माधवी पानसरे या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आपण सगळे जाणता 27 जून 1939 हा आरडी बर्मन म्हणजेच राहुलदेव बर्मन अर्थात पंचमदा यांचा जन्मदिवस आहे. हिंदुस्थानी संगीतातील अचल स्वर आहे षडज आणि पंचम, आणि संगीत दिग्दर्शनातला अढळपद मिळवलेला अचल स्वर पंचमदा अर्थात आरडी बर्मन. सृष्टीतील प्रत्येक वस्तूतला नाद हेरून त्याचा गाण्यात केलेला सुंदर वापर म्हणजे आरडी बर्मन यांचं संगीत. ढगांच्या गडगडाटांचा किंवा विजांच्या कडकडाटांचा आवाज, वाहनांचा ब्रेक मारण्याचा तर कधी गाडीच्या शिट्टीचा किंवा हॉर्नचा आवाज, काचेच्या बाटल्या, ग्लास, चमचे एवढंच काय तर श्वासोश्वासाचा देखील किंवा हळुवार फुंकर मारण्याच्या आवाजातून आरडींनी एक एक संगीत अजरामर बनवलं. हे आवाज आपण सगळ्यांनीच ऐकले, परंतु त्यातून संगीत निर्मिती करण्याची दिव्य दृष्टी लाभली होती पंचमदांना. ऐकूया शोले चित्रपटातलं हे गीत.

0: तीन हो जाती है।
1: आनंद बक्षी यांच्या या गीताला आरडींनी घोड्यांच्या टापा, घोड्यांचं खिंकाळणं, त्याला मारलेला चाबूक, मोडकी सायकल, रेल्वेचा आवाज या सगळ्या आवाजांचा खुबीने केलेला वापर आपण ऐकलात. वळूया पुढच्या गाण्याकडे. जहरीला इन्सान या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेली मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना, याच्यामध्ये पंचमदांचा आवडता माउथ ऑर्गन ऐकूया.

पुस्तकी शिक्षणामध्ये लहानपणी राहुलदेव बर्मन यांना फारसा रस नव्हता. त्याऐवजी स्विमिंग, सायकलिंग याची त्यांना आवड होती. माउथ ऑर्गनवरती त्यांनी इतकं प्रभुत्व मिळवलेलं होतं आणि ते देखील कुठलंही शिक्षण न घेता इतकी स्वरांची समज त्यांना होती. त्यांची संगीतातील ही गती पाहून वडील एस डी बर्मन यांनी ब्रजेन बिस्वास यांच्याकडे त्यांना तबल्यासाठी पाठवलं आणि उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद वाजवायला पाठवलं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं पराया धन या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया आणि यात केलेला माउथ ऑर्गनचा प्रयोग जरूर ऐकूया.

श्रोते हो माफ करा, काही तांत्रिक कारणामुळे आपण हे गाणं पूर्ण ऐकू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. आता पावसाळ्याच्या दिवसात हटकून आपल्याला जे गाणं नेहमी ऐकायला मिळतं अशा गाण्याकडे वळूया आणि ऐकूया हे छानसं गीत.

अजनबी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे अजरामर गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि याला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. वळूया पुढच्या गाण्याकडे. अनामिका चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं मुजरू सुलतानपुरी यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं.

आता आपण संगीतातील भूकंप किंवा पाश्चात्य संगीतातील बिग बँड, जॅझ अँड रॉक अशा संगीतातील भारतात नव्याने प्रविष्ट झालेल्या अशा संगीतातला एक प्रयोग आपण ऐकणार आहोत. तिसरी मंजिल या चित्रपटातल्या या गीतातून गीत गायलंय आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. रचना आहे मजरू सुलतानपुरी यांनी.

श्रोते हो, पंचमदांची गाणी ऐकतच राहावी असं वाटतंय ना तुम्हाला? भारतीय संगीतात या गाण्यानं रॉक अँड रोल संस्कृती प्रविष्ट केली गेली. ड्रम्स, सॅक्सोफोन, ट्रम्पेट या पाश्चात्य वाद्यांचा वापराने आरडींनी वॉल ऑफ साऊंड तयार केली. अतिशय हाय पिच असं हे सॉन्ग झालं जे आज देखील आपल्याला खूपच आवडतं. आरडींची सदाबहार गाणी आणि त्यातील संगीत दिग्दर्शनामागचं व्याकरण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी जरूर ऐका आजचा एक कलाकार हा कार्यक्रम 8:15 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तूर्त हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आता प्रसारित करण्यात आहोत. स्टेट युंड या सदरात आज आंतरराष्ट्रीय MSME दिन अर्थात मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्रेनर्स डे च्या निमित्तानं आत्मनिर्भरतेकडून उद्योग समृद्धीकडे याविषयी भारत एंटरप्रेनर हब चे दीपक सिंग यांच्याशी दिशा जोशी यांनी साधलेला संवाद ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

0: युवक मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, 27 जून रोजी MSME दिवस साजरा करण्यात येतो आणि त्याच निमित्तानं आज आपण उद्योजक दीपक सिंग यांच्याशी बातचीत करणार आहोत. दीपक सर हे एक उद्योजक आहेत. त्यांना उद्योग व्यवस्थापन, डिजिटल परिवर्तन, ERP म्हणजेच एंटरप्राइज रिसोर्स अँड प्लॅनिंग या सल्लागार सेवेचा सुद्धा 15 वर्षाहून अधिक अनुभव आहे. ते भारत एंटरप्राइज हब म्हणजेच BE हब या उपक्रमाचेही नेतृत्व करतात. या उपक्रमाद्वारे स्टार्टअप्स, उद्योजक, विद्यार्थी आणि MSME उद्योगांना मार्गदर्शन, इन्क्युबेशन, कौशल्य विकास आणि उद्योग संस्था सहकार्याच्या संधी उपलब्ध करून देतात. नव उपक्रम, उद्योजकता आणि कौशल्य विकास याविषयी त्यांना विशेष आवड असून विविध शैक्षणिक संस्था, उद्योजक संघटना आणि उद्योजकांसोबत सक्रियपणे ते कार्यरत आहेत. भारताला अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञान सक्षम उद्योजकीय राष्ट्र बनवण्यासाठी त्यांचं कार्य आणि त्यांचा ध्येय आहे. सर, तुमचं आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सर्वप्रथम मला खूप बेसिक प्रश्न विचारावा असं वाटेल, तो म्हणजे की MSME म्हणजे काय, MSME ची सुरुवात कशी झाली?
1: MSME आपण त्याच्या फुल फॉर्म बघू ना, तो मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन आहे. सो मायक्रो म्हणजे काय? मायक्रो म्हणजे जेव्हा कंपनी आहे, स्मॉल कंपनी आहे, त्याच्या टर्नओव्हर किंवा उलाढाल तुम्ही म्हणा 10 कोटीच्या खाली आहे.
0: बर.
1: आणि स्मॉल मध्ये 10 कोटी ते 100 कोटी आणि मीडियम मध्ये 100 कोटी ते 500 कोटी ते तुमच्या मीडियम कॅटेगरायझेशन आहे. आणि MSME सुरुवात कशी झाली की जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं इंडियामध्ये, 1 किंवा 2 किंवा 10 बिग कंपनी ते नाही करू शकतात एकट्या, तर त्या तुम्ही स्मॉल स्मॉल ते कंपनी पाहिजे आपल्याला. तर आता तुम्ही MSME कॉन्ट्रीब्युशन मग बघितला तुम्ही इंडियन GDP 60% MSME आहे. आणि ऍव्हरेज तुम्ही बघितला MSME एक स्मॉल कंपनी ऍव्हरेज 5 ते 10 लोकांना जॉब क्रिएट करतात.
0: बरोबर.
1: तर गव्हर्नमेंटला जॉब पण क्रिएशन मध्ये हेल्प होतात आणि इकॉनॉमी मध्ये पण हेल्प होतात. तर हे नॉट ओनली आपला देश भारत किंवा तुम्ही मोठा देश पण बघणार, त्यांनी पण खूप MSME मध्ये हाच फॉर्म्युला युज केलाय.
0: बरोबर. म्हणजे छोट्या छोट्या कंपनींमुळे जो एक व्हॉल्युम तयार होतो, त्यामुळे जे आर्थिक उलाढाली मार्केटमध्ये होतात,
1: करेक्ट,
0: त्यामुळे अजून GDP आपलं वाढतंय.
1: करेक्ट, करेक्ट.
0: आता केंद्र सरकारच्या MSME साठी कुठल्या प्रमुख योजना आहेत?
1: MSME मध्ये तुम्ही मुद्रा योजना ते प्रमुख आहे. मग तुम्ही CGTSME, ती खूप चांगली योजना आहे. CGTSME मध्ये काय आहे, तुम्हाला तुमच्या टर्नओव्हरच्या 20% केंद्र सरकार तुम्हाला OD देणार. OD म्हणजे ओव्हरड्राफ्ट

0: फॅसिलिटी.
1: ओके
0: आणि त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ईएमआय नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जितका वापरणार त्याचा इंटरेस्ट तुम्हाला सर्व्ह करायचा आहे, त्याचा ब्याज तुम्हाला भरायचा आहे. ब्याजमध्ये पण गव्हर्नमेंट तुम्हाला सवलत देत आहे 1-2%. प्लस सीजीटीएसएमई म्हणजे काय, क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे. जर कधी तुमचा बिझनेस बंद पडला त्याची गॅरंटी गव्हर्नमेंट घेत आहे. ही अनसिक्युअर्ड लोन आहे, तुम्हाला पर्सनल गॅरंटी नाही द्यायची याच्यामध्ये. तर ती खूप चांगली स्कीम आहे सीजीटीएसएमई. समजा तुमचा टर्नओव्हर 10 लाख आहे, तुम्ही 2 लाख पर्यंत ओडी घेऊ शकतात. तुमचा टर्नओव्हर 1 करोड आहे, तुम्ही 20 लाख पर्यंत ओडी घेऊ शकतात. तुमचा टर्नओव्हर 10 कोटी आहे, तुम्ही 2 कोटी पर्यंत घेऊ शकतात. याच्यामध्ये काय, हॅसल फ्री आहे. आणि गव्हर्नमेंट बँक प्लस प्रायव्हेट बँक, ते बोथ बँक इन्वॉल्व्ह आहे. जर समजा तुम्हाला इतकं मोठं नाही करायचं आहे, मुद्रा योजना आहे, मुद्रामध्ये स्मॉल स्मॉल लोन आहे, 50,000 आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे, ते पण घेऊ शकतात. आणि तुम्ही बघू शकता तुमचा कसा बिझनेस वाढत. आणि तुम्ही विमेन एंटरप्रेनर आहे तर त्याच्यामध्ये अजून सवलत आहे. त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट कमी आहे, लिमिट जास्त आहे. किंवा तुम्ही विमेन हेल्प सेल्फ ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुमची क्रेडिट कॅपॅसिटी पण वाढतो.
1: खूप वर्षांपासून आता अलीकडे ऐकतोय की आत्मनिर्भर भारत, तर आत्मनिर्भर भारत अभियानाचा एमएसएमई क्षेत्रावर कसा परिणाम झाला?
0: आता तुम्ही 10 वर्ष पूर्वी बघा आणि आताचा बघा, तर आता आपल्या सोशल सर्कलमध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हाला एक एंटरप्रेन्युअर तरी भेटणार. तर आता काय, लोकांना असं आवड किंवा असं तुम्ही बघणार की तो माणूस जॉबला आहे पण संध्याकाळी त्याचा एक छोटा बिझनेस पण आहे.
1: बरोबर.
0: आणि लोकांना असं माहीत पडलंय की आपण करू शकतात, ऑनलाईन करू शकतात किंवा विकेंडला करू शकतात, तर असं त्यांना माहीत पडलंय. तर आत्मनिर्भर भारत तुम्हाला जेव्हा व्हायचं आहे, तुमच्या प्रोडक्शन आणि तुमचा सर्व्हिस आणि कन्झम्पशन जेव्हा तुम्ही स्वतः करणार तरीच तुम्ही आत्मनिर्भर होणार.
1: बरोबर.
0: आता आपण युद्धाच्या परिस्थितीमध्ये बघत आहे की आपल्याला ऑइल अँड गॅसमध्ये निर्भरता आहे.
1: बरोबर.
0: पण याच्यामध्ये पण आता एंटरप्रेन्युअर आहे, ते बायोगॅसच्या करत आहे, सोलार आहे, मग इथेनॉल आहे, ते सगळे लोक आहे तिकडे करत आहे. पण आता 10 वर्ष नंतर मला कन्फर्म असा ठाऊक आहे मला की आपण जास्त जास्त एंटरप्रेन्युअर हा क्षेत्रामध्ये पण आणू शकतात. तर आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे तर सगळेच फील्डमध्ये व्हायचंय. जसं आपण फार्मामध्ये स्ट्रॉंग झालं आहे, आपण आयटी मध्ये स्ट्रॉंग आहे, आपण आता सिव्हिल मध्ये पण स्ट्रॉंग आहे, आपल्याला ऑइल अँड गॅस सेक्टर मध्ये पण हे आपली नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे.
1: बरोबर.
0: नवीन उद्योजकांसाठी.
1: आणि आत्मनिर्भरता म्हटल्यावर तुम्ही जसं म्हणालात की प्रोडक्शन पण पाहिजे, सर्व्हिस पण पाहिजे आणि कन्झम्पशन पण पाहिजे, या तिन्ही गोष्टींची गरज आहे. आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स एमएसएमई व्यवसायांना कसा फायदा होतो?
0: सी, ई कॉमर्स म्हणजे काय आहे की तुमचा ते बाजार आता ग्लोबल झालाय.
1: बरोबर.
0: तर समजा तुम्ही पुण्यामध्ये एक वस्तू आहे पण तुम्ही ते वस्तू दिल्लीच्या कस्टमरला किंवा मुंबईचा कस्टमरला किंवा कोलकाताचा कस्टमरला किंवा एक्सपोर्ट पण करू शकता. तर ई कॉमर्सचा ते फायदा झाला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या प्रोडक्टच्या स्पेसिफिकेशन, क्वालिटी आणि तुम्ही लॉंग टर्म प्लेअर आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये कस्टमर्सची कमी नाही आहे. तुमच्या सर्व्हिस आणि क्वालिटी. आणि आता ई कॉमर्समध्ये इतका सोपा रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही तुमच्या बिझनेस रजिस्ट्रेशन द्या, पॅन कार्ड द्या, जीएसटी नंबर द्या आणि तुम्ही तुमच्या घरापासून विका किंवा त्यांच्या वेअरहाऊसमध्ये तुम्ही आपल्या वस्तू ठेवू आणि त्यांना कमिशन देऊ. 20-30% कमिशन असतात. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेबसाईट स्वतःची कम्युनिटी डेव्हलप करू शकतात. तर ई कॉमर्समध्ये खूप 10 वर्षाचा जे आपला व्यापार तयार झाला आहे, ई कॉमर्समध्ये ते एमएसएमईना आता बघायला पाहिजे की ते कसा डिजिटल. आता त्याच्यामध्ये काय, एमएसएमईला वाटतं की आता मी हे प्रोडक्ट टाकणार तर माझा कॉम्पिटिशन पण टाकणार.
1: बरोबर.
0: तेच तर होणार आहे. पण तुमची क्वालिटी आणि सर्व्हिस ते तुम्ही युनिक ठेवा.
1: युनिकनेस तुमच्या एक्झिक्युशन मध्ये येऊ शकतं.
0: करेक्ट करेक्ट करेक्ट.
1: आता मूळ मुद्दा ह्याकडे येतो की शहरी भागातले जे युवक आहेत त्यांना बऱ्यापैकी ह्याबद्दल ज्ञान आहे किंवा माहिती आहे किंवा अवेअरनेस आहेत, ते जागरूक आहेत की व्यवसाय कसा करायचा आहे. पण ग्रामीण भागातील एमएसएमई उद्योजकांना काय तुम्ही सल्ला द्याल?
0: माझा असा सल्ला आहे की एक तर चॅलेंजेस आहे, ते फॅक्ट आहे की त्यांना असं जवळपास सेंटर नाही आहे किंवा ते वर्कशॉप नाही आहे, त्यांना ते मोठ्या सिटीमध्ये जावंच
1: एक्सपोजर.
0: पण ऑनलाईन तुमच्यासाठी आहे, तुम्ही युट्यूब बघा किंवा तुम्ही एआय बघा, सर्व नॉलेज फ्री आहे आता.
1: बरोबर.
0: नॉलेज फ्री आहे. सो पुण्याचा एमएसएमई ओनर आणि गावाचा एमएसएमई ओनर नॉलेज सेम आहे आणि रजिस्ट्रेशन पण तुम्ही करू शकता. पण गावात काय आहे, आता तुम्ही बघा आपला जो कन्झम्पशन वाढला आहे ना, गावात वाढलाय रादर दॅन सिटी इफ यू सी द डेटा. तर गावात तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. गावात मध्ये तुम्ही ऍग्री प्रोडक्ट बघा, तुम्ही ऍग्रीचा काही करा, पॅकेजिंग चांगली करा, चांगली

0: सर्व्हिस द्या, चांगली क्वालिटी निवडा, त्याच्यामध्ये सॉर्टिंग करा, तर ॲग्रीमध्ये पण खूप तुम्ही करू शकतात. आणि जे बँक आहे किंवा NBFC आहे ते पण आता ग्रामीण भागात आले आहे, तर चॅलेंजेस आहे पण त्याच्यासमोर ऑपॉर्च्युनिटी पण आहे. आता इंडियाचा 70% जे आपल्या बाजार आहे ते ग्रामीणमध्ये आहे आणि सिटी सॅच्युरेट झाली आहे. तुम्हाला काय पाहिजे, नॉलेज पाहिजे ते ऑनलाईन उपलब्ध आहे, किंवा तुम्हाला मेंटरशिप पाहिजे तर जवळपास मोठी सिटी तुमच्या गावापासून 50-200 किलोमीटर असणार, तुम्ही महिन्यात एकदा किंवा दोनदा या वर्कशॉपला या, किंवा मेंटॉरला भेटा, किंवा ऑनलाईन व्हिडिओ कॉल घ्या. तुम्हाला पण शिकायचं आहे, चॅलेंजेस तर असणार आणि तुमचा समोर काय आहे, बाजार आहे. आता मी एक एक्झाम्पल देतो, आमच्या गाव काशीमध्ये आहे, त्याच्या आता LPG शॉर्टेज झाली, तर आमच्या गावात मंदिर पण आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते गोबरचा ते करतात की एक उपला करतात, आम्ही उपला म्हणतात हिंदीतमध्ये, की तुम्ही ते युज करू शकतात कुकिंगला. आता जे माणूस आम्ही केअरटेकर ठेवला आहे त्यांनी ते केलं आणि त्याला 12,000 रुपये त्यांनी विकलं. तर हे पण एक सडक सिम्पल बिझनेस आहे की सामने डिमांड, तुमच्या डिमांड काय आहे, तुम्हाला कन्सेप्ट सप्लाय काय करायचं. असं नाही की तुम्हाला सिटीमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी वेगळंच करणार, असं नाही की तुम्ही 1 कोटी लावणार या 10 कोटी लावणार तरच काहीच होणार, असं नाही आहे. तुम्ही बूटस्ट्रॅप करा, स्क्रॅच पासून करा आणि स्मॉल स्मॉल करा, मग तुम्ही व्हॅलिडेट करा, तुमच्या प्रोडक्टला व्हॅलिडेट करा, तुमची सर्व्हिसला व्हॅलिडेट करा.
1: आणि हे जे तुम्ही म्हणालात ते उदाहरण जे तुम्ही दिलं तेही खूप महत्वाचं आहे की आपल्या आजूबाजूला काय गोष्टी उपलब्ध आहेत, काय गोष्टी उपलब्ध नाहीयेत आणि त्या आपण कशा आणू शकतो हे बघितलं आणि त्यातला जो एक गॅप आहे तो जर आपण फिल करायचा प्रयत्न केला, तो गॅप भरायचा प्रयत्न केला, तर माझ्या मते जास्त उद्योजकता वाढू शकेल.
0: करेक्ट करेक्ट.
1: सुरुवातीपासून आपण उल्लेख करतोय टेक्नॉलॉजीचा, तर AI आणि तंत्रज्ञानामुळे MSME क्षेत्राचे कोणते बदल होऊ शकतात?
0: आता बघा, AI जे आहे ना किंवा टेक्नॉलॉजी, आपण असं सांगतो की खूप बदल येणार, बदल तर येणारच. तुम्हाला ते बघायचं आहे की तुम्ही वापर कसा करता, आणि असं नाही की तुम्हाला मी वापर करता तुम्ही पण करा, तुमचा व्यापारात किती वापर पाहिजे, 10%, 20%, 30%. आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, समजा कस्टमर बिहेवियर तुम्हाला अनालिसिस करायचं आहे, माझा एक प्रोडक्ट आहे ॲग्री प्रोडक्ट आहे समजा, आणि मला असं अनालिसिस करायचं आहे की कोणते वयाचे लोक माझा प्रोडक्ट जास्त घेतात, किंवा मेलला जास्त आहे की फिमेलला जास्त आहे, किंवा कोणत्या गावाला माझा प्रोडक्ट जास्त जातो, कोणत्या गावाला नाही जातो, काय कारण आहे, तर हे सगळं डेटा मी अनालिसिस करू शकतो विदिन 2 मिनिट्स युझिंग AI, विच इज व्हेरी इझी. मला कोणी डेटा सायंटिस्ट नाही पाहिजे, मला डेटा अनालिसिस पण नाही पाहिजे, मला फक्त माझा डेटा पाहिजे. आता तुम्ही म्हणणार की डेटा पाहिजे मग तुम्हाला डेटा सेंटरची सर्व्हिस घ्या, नको. मी साधारण आपला एक्सेलमध्ये स्प्रेडशीटमध्ये डेटा कॅप्चर करू शकतो की माझ्या प्रोडक्टचा डेटा किती माझा सेल झाला आहे, कुठे झालाय, कोणत्या पिनकोडमध्ये झालाय, कुठे नाही झालाय, तिकडचा फीडबॅक काय आहे, आणि त्याला सर्व डेटा मी AI अपलोड करून ते पण फ्री आहे आणि मी अनालिसिस घेऊ शकतात, तर मी हे वापर करू शकतात. आणि हे सगळं फ्री टूल आहे, तुम्हाला असं 10 लाख किंवा 1 कोटी नाही पाहिजे. पण आता मशिनरी, समजा तुमच्या बिझनेसमध्ये मशिनरी हवी आहे, तर मशिनरीमध्ये पण खूप हे आहे, चॉईस आहे. आता समजा मला बिझनेस करायचा आहे, मला एक प्रोडक्ट मला माहीत पडलं आणि मला मशीन पाहिजे आणि मशीनची किंमत 1 कोटी आहे, मी घेऊ शकतो आजचा दिवस. मी नाही घेणार, मी घेणार रेंटलवर. खूप कंपनी आहे जे मशीन रेंटलवर देतात, तुम्ही रेंटवर घ्या, प्रोडक्ट बनवा आणि व्हॅलिडेट करा, जर तुमचा व्हॉल्यूम वाढला तर तुम्ही कधी पण घेऊ शकता ना मशीन. तर आता रेंटचा पण खूप ऑप्शन आहे, तुम्हाला ते शोधा कोणती कंपनी ते मशीन रेंटवर देतो. कशा शोधणार, ऑनलाईन शोधणार, टेक्नॉलॉजीकडून शोधणार, तुम्हाला सगळं हे अपॉर्च्युनिटी आजच्या दिवस आहे. तुम्हाला फक्त तुमचा ते हाऊ यू अप्रोच द मार्केट हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे.
1: बरोबर. भारत एंटरप्रेन्योर हब जे आहे, तर त्याची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला का वाटलं की त्याची सुरुवात करायला हवी आहे?
0: मागच्या वर्षी आम्ही काय केलं, आम्ही हिंजेवाडीमध्ये खूप मोठा ऑफिस परचेस केलं आणि आमचा ते ERP काम वाढलाय, आमचा बिलमेट आमचा प्रोडक्ट आहे जे बिलिंग आणि पॉइंट ऑफ सेल ते आमचा स्वतःचा IP आहे, काम वाढलं. आणि जेव्हा मी स्मॉल बिझनेसला भेटत होतो, मला असं की खूप मोठा गॅप आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहे, ते स्ट्रगल करत आहे आणि जवळपास 3-5 वर्ष ते बंद पडणार किंवा विकणार. मला असं वाटलं की आपण काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे ज्याच्यामध्ये आपण हे गॅप जे गॅप आहे की त्यांना मेंटॉरशिपची गॅप किंवा त्यांना फंडिंगची गॅप किंवा त्यांना कस्टमर कसा पाहिजे किंवा एंटरप्राईज कस्टमर आपण कसं कॅप्चर

0: करतो, जसं आम्ही केलं आहे, त्यांना काय हवं आहे ते सगळं मार्गदर्शन मला असं वाटलं की आपण द्यायला पाहिजे. की लाईक इट्स अ गिव्हिंग बॅक टू सोसायटी. आता टाइम आलाय आपण आपल्याला द्यायला पाहिजे. तर आम्ही काय केलं, ते एक कॅम्पसमध्ये आम्ही एक बीई हबचा सेक्शन वेगळा ठेवला आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आम्ही डिफरंट डिफरंट अकॅडमी इन्स्टिट्यूट टाई अप केला आहे. आता पुण्यात आम्ही इंदिरा युनिव्हर्सिटी आणि आयस्कर आय टी हिंजेवाडी त्याच्यावर टाईअप केला आहे. मग आम्ही मुंबईचा फंड हाऊस आहे त्याच्यामध्ये एक टाईअप केला आहे. वेन आय केम हिअर बिफोर दॅट ऍक्सिसच्या बँकेचे अधिकारी आले होते, त्यांच्या की तुम्ही अजून काय सीजीटी मध्ये नवीन नवीन बिझनेसला अजून काय हेल्प करू शकतात. तर हे गॅप आम्हाला फुलफिल करायचे. तर त्याच्यामध्ये काय आहे, फंडिंग कसा घ्यायची, टॅलेंट आहे, मग कस्टमर कसा कॅप्चर करायचा. म्हणून आम्हाला असं वाटलं की आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. आता प्लॅटफॉर्म पाहिजे तर नाव पाहिजे. नाव असं वाटलं आपल्याला 2047 20 वर्ष आहे आता, आपल्याला भारतला नंबर वन केल्याचं आहे, तर इंडिया नाही भारत, तर असं वाटलं भारत एंटरप्रेन्योर हब. सो विच इज लाईक इन आर सोल राईट, की भारतला मोठा करायचा आहे, भारतला आत्मनिर्भर करायचा आहे. आणि माझा असा टार्गेट आहे की कमीत कमी 1,000,000 उद्योजकांना मला हेल्प करायची आहे, की ते 1,000,000 पुढच्या 10 लोकांना तर नोकरी दिली, आपण 1 कोटी एम्प्लॉयमेंट जनरेट करणार 10 वर्षात, असा विजन आहे.
1: खूपच छान विजन आहे. सर, मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही खूप युवकांना किंवा खूप उद्योजकांना मदत केली असणार आहे, मार्गदर्शन केलेलं असणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेत की तुम्ही असा अनुभव सांगू शकता युवकांचा ज्याच्यामुळे आपल्या श्रोत्यांना प्रेरणा मिळू शकेल?
0: आता याच्यामध्ये बघा, मी भारत एंटरप्रेन्युअर हब मध्ये आम्हाला खूप ऍप्लिकेशन येतात. आता याच्यामध्ये मी बघितलं आहे की 1% पासून 4% 5% पाची कंपनी आहे, आणि मॅक्सिमम ते बूटस्ट्रॅप केली आहे, त्यांना फंडिंग पण भेटली आहे ना, तर त्यांनी कशी घेतली आहे, ऍज अ ग्रांट घेतली आहे. आणि हे पण एक विषय आहे जे आपण मागच्या टॉपिकला नाही डिस्कस केला, सीजीटी तर आहेच, तुम्हाला ग्रँट पण आहे. आता गव्हर्नमेंट ग्रँट पण देतो, तुमचा व्हॅलिडेशन झाला की गव्हर्नमेंट. आणि हे सगळं स्टार्टअप इंडिया वेबसाईटला अवेलेबल आहे किंवा महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. मी असा उद्योजक बघितला आहे की त्याच्यामध्ये तो स्टार्ट केला 0 पासून आणि त्याच्या प्रोडक्ट आपल्या जे डिफेन्स आहे, इंडियन डिफेन्स, ते वापरत आहे.
1: बरं,
0: ते पण एक इन्स्पिरेशन आहे. आता जे प्रोडक्ट आहे तुम्ही म्हणाल की त्या प्रोडक्टला खूप मोठ्या कंपनी पाहिजे किंवा खूप मोठा ब्रँड पाहिजे, तेव्हा तुम्ही डिफेन्स सेक्टरमध्ये एंट्री घेऊ शकतात. हे जे उद्योजक आहे हे आपल्या सिंगल पर्सन पासून तो पण तिकडपर्यंत गेला आहे. तर आता हँड होल्डिंग खूप आहे गव्हर्नमेंटची, पण असं आहे ना की तुम्ही किती स्टेप घेतात राईट. तर मोटिवेशन स्टोरी पण खूप आहे की तुम्ही, माझा एक्झाम्पल घ्या, माझा जॉब सुरू होता 2006 आणि कंपनी मी सुरू केली 2014. कंपनी 12 वर्षी आहे, माझा अनुभव 20 वर्षात आहे. 6,000 माझी होती सॅलरी आणि आता मी टर्नओव्हर करतो कोट्यांचा राईट. इन्स्पिरेशन मोटिवेशन आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये काय घेतात राईट. तुम्हाला मोटिवेशन घ्यायचं, तुम्ही सोल्जर बघा, सोल्जरला मोटिवेशनची गरज नाही, डिसिप्लिन महत्व आहे. तुम्ही सकाळी 5 वाजता 6 वाजता सोल्जरला आहे ड्युटी, तर ड्युटी आहे. तर तुम्हाला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे तर डिसिप्लिन महत्वाचं आहे रादर देन मोटिवेशन. कॉमन काय आहे, डिसिप्लिन आहे. तुम्ही कितकाही मोठ्या उद्योजक बघा किंवा मोठा नेता बघा, सेलिब्रिटी बघा, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे. तर आता नवीन उद्योजकांना मला सांगितलं आहे की मोटिवेशन पेक्षा तुम्ही डिसिप्लिनला जास्त जोड द्या, रादर देन वेस्टिंग टाईम ऑन सोशल मीडिया ऑर यु नो, यू जस्ट इन्व्हेस्ट सम टाईम ऑन युअर सेल्फ, ऑन युअर बिझनेस, ऑन युअर आयडियाज.
1: आता आपण बोललो की एमएसएमई म्हणजे काय किंवा काय स्कीम्स उपलब्ध आहेत, पण जे युवक मित्र आता आपल्याला ऐकतात, जर त्यांच्या डोक्यात काही आयडिया असतील आणि त्यांना त्याचा बिझनेसमध्ये किंवा एंटरप्रेन्योरशिपमध्ये रुपांतर करायचं असेल त्या आयडियाचं, तर तुम्ही त्यांना काय रोडमॅप देऊ शकाल? अर्थात अनुभव घेतल्याशिवाय त्यांना जमणार नाहीये, पण एक आउटलाईन की त्यांनी काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत.
0: सी, हार्डेस्ट थिंग टू डू इज टू स्टार्ट. तुम्ही कुठेही तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, तुम्ही हे ठरवून घ्या की मला हे स्टार्ट करायचं आहे, आणि जितका लवकर तुम्ही करणार तितका तुम्हाला फायदा होणार. आता त्याच्यामध्ये रिस्क पण आहे, तर तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी कधी कधी काय असतात, लोक सगळी जास्त गलती काय मी बघितलं की लोक काय करतात, सगळं सोडून देतात आणि नवीन व्हेंचरमध्ये जातात आणि तिकडे फेल होत, कारण की प्रेशर आहे ना, अँड प्रेशर इज नॉट गुड फॉर ग्रेट्स राईट. तर तुम्ही काय करला की काहीतरी गोष्टी पॅरलल ठेवा. तुम्ही बॅचलर आहे तर तुम्ही जॉब करता, तर विकेंडला तुमच्या एंटरप्रेन्योरशिप करा, तुम्ही लोकल मार्केटमध्ये जा किंवा तुमच्या प्रोडक्ट व्हॅलिडेशन करा, आणि तुम्ही वीकला आपल्या प्रोडक्ट जे आपल्या जॉब आहे ते कंटिन्यू करा. जेव्हा तुमचा हे विकेंडचा बिझनेस तुमच्या सॅलरीपर्यंत आला, तुम्ही सोडून द्या, म्हणजे रिस्क नाही आहे.

0: आणि तुम्ही फ्री असणार, तुमची थिंकिंग फ्री असणार. तुम्ही जॉब सोडला मग तुम्हाला प्रेशर असणार की अरे आता आपल्याला काय करायचं आहे, मग तुम्ही एंटरप्रेन्युअरशिप पण सोडणार.
1: बरोबर.
0: हे मी केस घेतली आहे की तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड वीक आहे, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे काही टेन्शन नाही, मग घ्या फंडिंग आणि सुरू करा. पण तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड वीक आहे मग तुम्ही पॅरलल रन करा 6 महिना किंवा एक वर्ष. तुम्ही मॅरिड आहे तो किंवा तुमची पार्टनरमध्ये एक किंवा जॉब करू असतात एक एंटरप्रेन्युअर करू हळूहळू. आणि याच्यामध्ये काय आहे, जेव्हा तुमचा बिझनेसला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर वेट करा. तुम्ही लवकरच इन्व्हेस्ट कॅपेक्स घालू नका. तुम्ही फ्लॅट घेतात मग तुम्ही कार घेतात हे सगळं करू नका. 10 वर्ष थांबा, कम्पेअर करू नका. कॅश इज किंग, कॅश फ्लो इज किंग. तुम्हाला तुमच्या बिझनेसला ऑक्सिजन पाहिजे, ते ऑक्सिजन आहे कॅश. तुम्ही त्याच्या टेक्निक समजा. आपण बघतो एअरपोर्ट, आपण बघतो बुलेट, आपण बघतो मेट्रो, हे मोठ्या मोठ्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतलाय पण त्यांनी स्वतःचा पैसे नाही घेतले, त्यांनी त्याच्यावर लोन केलाय आणि लोनवर ते तिकीटचा पैसे आणि टर्न ओव्हर केलं, कॅश फ्लो. तर तुम्ही काय करता, तुम्ही 10 लाख सेव्हिंग FD बाबांची तोडतात आणि आपल्या बिझनेसमध्ये टाकतात. तो प्रेशर आहे, करू नका. तुम्ही पॅरलल रन करा. जेव्हा तुमचा रेव्हेन्यू तुमच्या मंथली इन्कम वर आला तर तुमच्याकडे ऑप्शन आहे की आता कितका मोठा करायचा आहे आणि तुम्ही ते जर्नी एन्जॉय करणार. मग आता समजा 1 वर्ष नंतर या 2 वर्ष नंतर तुमचा बिझनेस चांगला आहे, तुम्ही 5 ते 10 लाख सेव्हिंग केलं आहे, मग काय होतात की भ्रम निर्माण होतो की आता आपणला काही प्रॉपर्टी घ्यायची, आपणला काही असेट घ्यायचंय. असेट ते घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू आहे.
1: बर,
0: असेट डेड असेट घेऊ नका. असेटमध्ये डे 1 पासून रेव्हेन्यू आहे तरी घ्या, अदरवाईज वेट करा, तुमचा टाइम येणार. माझे जे सासरे आहे ते म्हणतात मला की 40 वर्षाच्या जे आपली वय असतात ना, आपल्याला सगळे भेटते 40 वर्ष. तुम्ही पेशन्स ठेवा आणि हे सत्य आहे. सो पेशंटली तुम्ही जा, पेशंटली. आणि हे जर्नी खूप एन्जॉयबल आहे. तुम्ही पुरुषार्थ करतात जेव्हा तुम्ही बिझनेस करतात, तुम्ही पुरुषार्थ करता. तुम्हाला असं काही गोष्टी तुम्हाला माहित आहे की उद्या मी जास्त मेहनत करणार आणि जास्त माझ्या बिझनेसला वाढणार. आणि तुम्हाला फ्रीडम पण आहे आणि फ्रीडम सोबत तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे. मग तुम्ही बघा मॅजिक. तर भारतला आपल्याला आत्मनिर्भर करायचं आहे पण त्याच्यापूर्वी स्वतःला आत्मनिर्भर महत्वाचं आहे.
1: बरोबर. आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुम्हाला शिस्त ही लागते.
0: शिस्त लागते.
1: बरोबर. सर, तुम्ही आता हे सांगितलं की काय नाही करायला पाहिजे आणि ते खूप महत्वाचं आहे. आयुष्यात जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की काय नाही करायचं तेव्हा आपला मार्ग अजून सोपा होतो. तर तसं मला अजून एक विचारावं असं वाटेल की काय कौशल्य आपल्याला पाहिजेत.
0: हे पण एक गॅप आम्ही आयडेंटिफाय केला. आम्ही काय आयडेंटिफाय केला की आपला जो युवा आहे ना तो एनर्जीमध्ये खूप, त्याच्यामध्ये एनर्जी आहे पण त्याला मार्गदर्शन कमी आहे. आता मार्गदर्शन म्हणजे काय की आपल्या कॉलेज बघा किंवा स्कूल बघा, आमची काय झाली ना, आमची प्रेझेंटेशन स्किल खूप वीक झाली आहे आणि आपल्याला कॉन्फिडन्स पण वीक झाला. आपल्या ते भाषाची पकड म्हणतात ना, आता इंग्लिश मराठी हिंदी. आता माझा नेटिव्ह हिंदी आहे पण मी मराठी शिकलो तेव्हा मला माहित आहे की माझा व्यापार कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. माझा शिक्षण कुठे झाला, महाराष्ट्रामध्ये झाला. तर मला काय पाहिजे, एक लोकल लँग्वेज पाहिजे. तुम्हाला लँग्वेजवर ठोस पकड पाहिजे. जेव्हा तुमच्या कस्टमर महाराष्ट्रीयन आहे, जेव्हा तुम्ही मराठीमध्ये शुद्ध बोलतात, तुमचा आधा सेल्स तिकडेच क्लोज झालाय. जेव्हा तुमचा कस्टमर इंग्लिशमध्ये आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन देतात, तर तुमच्या प्रोडक्टचा नेक्स्ट स्टेप आहे प्रेझेंटेशन. आता लोक काय म्हणतात, सर मी तर मराठी मिडियमतून आहे, मला इंग्लिश येत नाही. मी पण हिंदी मिडियमतून आलो आहे, मला इंग्लिश येते. प्रॅक्टिस करा तुम्ही. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तुम्ही जितका प्रॅक्टिस करणार तुमचा प्रेझेंटेशन स्किल चांगला. तुम्ही जेव्हा आपल्या प्रोडक्ट प्रेझेंट करतात, आणि याच्यामध्ये स्टॅटिस्टिक असं आहे की 80% सक्सेस कम्स फ्रॉम युअर कम्युनिकेशन स्किल, 20% कम्स फ्रॉम युअर टेक्निकल स्किल.
1: बर,
0: म्हणजे 80% तुमची जे सक्सेस आहे, सफलता आहे, तुमच्या कशी तुम्ही कम्युनिकेशन स्किल आहे, तुमची बोलायची पद्धत कशी आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. 20% तुमचा टेक्निकल आहे. आणि याच्या तुम्ही बघा, जितके मोठे बिझनेसमॅन आहे ते सायंटिस्ट नाही आहे, त्यांची प्रेझेंटेशन स्किल खूप चांगली आहे. आणि आपले सायंटिस्ट बिझनेसमॅन नाही आहे कारण की प्रेझेंटेशन स्किल त्यांची, त्यांना करायचं नाही आहे, त्यांचा झोन वेगळा आहे. राईट. तर कम्पेअर नाही करतो मी, मग सांगायचं आहे की कम्युनिकेशनचा किती स्ट्रॉंग पॉईंट आहे. अरे आपल्याला काय करायचं आहे, सरकारला काय करायचं आहे किंवा

0: एंटरप्राइजला काय करायचं आहे, स्कूलमध्ये फाउंडेशन ठेवायचं आहे प्रेझेंटेशनचा, हाऊ टू प्रेझेंट, प्रोडक्ट प्रेझेंट कसा करायचा, सर्व्हिस प्रेझेंट कसा करायचा, त्याचा बेनिफिट काय आहे, प्रॉस कॉन्स काय आहे, किती दिवसात होणार, टाईमलाईन काय असणार, हा केला तर एक्सपेक्टेड खर्चा किती आहे, रेव्हेन्यू किती असणार, प्रॉफिट किती असणार, ब्रेक इव्हन पॉईंट काय असणार, हे स्किल खूप महत्वाची आहे, प्रेझेंटेशन स्किल. नंबर टू आहे विच इज व्हेरी मस्ट, पीपल ते घेत नाही, फायनान्स. पीपल सांगतात की नाही मी फायनान्स बॅकग्राऊंडचा नाही, मी फायनान्स कशाला शिक, तुम्हाला डीप फायनान्स नाही शिकायचं आहे पण तुम्हाला बेसिक फायनान्स पाहिजे, ते पण एक तुमच्या एंटरप्रेन्युअरशिपचा भाग आहे, ते पण तुमच्या शिस्तचा भाग आहे. आता मी सांगितलो कॅश फ्लो, किती लोकांना माहीत आहे की कॅश फ्लो काय असतात, 90% लोकांना नाही माहीत असतात की कॅश फ्लो काय असणार. आता कॅश फ्लो म्हणजे तुम्हाला आवक किती आहे आणि जावक किती आहे आणि शिल्लक किती आहे, हे तुमचा कॅश फ्लो आहे. अच्छा तुमच्यावर लोन किती आहे ते वेगळं पार्ट आहे. लोक काय मिस्टेक करतात, लोक हा कॅश फ्लोचा प्रोजेक्शन नाही करतात 12 महिने किंवा 18 महिने किंवा 2 वर्ष, आणि ते डिपेंड असतात अकाउंटंटवर, CA वर, तो सांगतात. तो कसा सांगत, तो नाही एंटरप्रेन्युअर आहे, एंटरप्रेन्युअर तुम्ही आहे, तुमचा विजन आहे, त्याचा विजन नाही आहे.
1: बरोबर.
0: तुम्हाला हे बेसिक गोष्टी, तुम्हाला फायनान्सची, डेबिट क्रेडिट, आय एम नॉट सेईंग की आप अकाउंटंट बन जाओ, आपको अकाउंटंट नहीं बनना है, बट यू शुड नो, यू आर नॉट ड्राइवर बट आप गाड़ी चलाते हो, यू नो दैट स्किल. वी नो सम बेसिक कुकिंग, वी आर नॉट कुक बट वी नो बेसिक कुकिंग, राइट? दैट्स वाई इन बिजनेस फायनान्स आणि प्रेझेंटेशन हे खूप महत्वाचं आहे, आणि तुमची भाषाची पकड हे खूप महत्वाचं. आता आपले जे पूर्वज होते, व्यापारी होते, आपण 35% व्यापार कंट्रोल करायचा वर्ल्डचा, कसा करायचा, कारण त्यांना माहित होतं निगोशिएशन स्किल काय आहे, फायनान्स स्किल काय आहे, प्रेझेंटेशन स्किल काय आहे, त्यांना माहित होतं, आपण ते विसरलो आहे.
1: दीपक सर, आज तुम्ही आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि MSME दिनानिमित्त एवढी छान माहिती दिलीत आणि युवकांना सुद्धा काय करायला हवं उद्योजकतेमध्ये हे सांगितलं, त्याबद्दल तुमचे आभार.
0: धन्यवाद दिशा. आणि माझा असा ड्रीम आहे की प्रत्येक घरात एक उद्योजक तरी आपल्याला निर्माण करायचा आहे नेक्स्ट 20 वर्षात. तर आपल्याला आत्मनिर्भर भारत करायचा आहे तर आपल्याला प्रत्येक घरात एक उद्योजक किमान पाहिजे.
1: तर मित्रांनो, आत्ताच आपण MSME दिनानिमित्त दीपक सिंग यांची मुलाखत ऐकलीत. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमचा अभिप्राय किंवा तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्या ईमेल ID वर पोहोचवू शकता. आमचा ईमेल ID आहे yuvavaniair@gmail.com. याचबरोबर जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती त्यांच्या क्षेत्रातील कार्यात यशस्वी ठरले असतील तर त्यांची माहिती सुद्धा तुम्ही आमच्या ईमेल ID वर पोहोचवू शकता. तर पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आत्मनिर्भरतेकडून उद्योग समृद्धीकडे याविषयी भारत आंत्रप्रिनर हबचे दीपक सिंग यांच्याशी दिशा जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता जाणून घेऊया आमच्या इतर कार्यक्रमांविषयी.
1: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागानी नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे।

फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

0: quarterfinals. In men's singles, Srikanth defeated Chinese Taipei's Liao Zhuofu 21-9, 12-21, 21-8 to stay on course for a possible All-India final. Ronak Chauhan also advanced, beating Israel's Misha Zilberman 23-21, 21-11. India have reached the quarterfinals of the Badminton Asia Junior Mixed Team Championships with a convincing 2-0 victory over Kazakhstan in their opening Group C match in Yatsushiro, Japan. The girls' doubles pair of Durga Isha Kandrapu and Kirti Manjala gave India a strong start. Puneet Suresh and Deepthi Raj Aditi then extended India's lead. The Indian team went on to dominate the remaining matches and comfortably sealed the tie. India are placed in Group C alongside Chinese Taipei, Kazakhstan and the Philippines. Their next match against Chinese Taipei will decide the group winner. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. संध्याकाळचे 6:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 कलश मध्ये वार्ता कबीरवाणी अथक कहाणी, लेखन डॉ नीला बोरवणकर, सादरकर्त्या देवकी कुलकर्णी. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आम्ही शेतकरी, काळी हळद लागवड आणि उत्पादन याविषयी प्रगतीशील महिला शेतकरी मनीषा मुकुंद ताम्हाणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. कृषीवाणीमध्ये वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि त्यानंतर बाजारभाव सांगितले जातील. कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. आज संध्याकाळी 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम, जो केंद्रित आहे सुप्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांच्यावर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या माधवी पानसरे. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये प्रभात मुखोपाध्याय यांचं संतूरवादन आपण ऐकू शकाल. दरम्यान 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती आमच्या आजच्या कार्यक्रमाची माहिती. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या पहिल्या सभेत 5:55 गिरवाणवाणीमध्ये पारंपरिक गोपिका विरह गीतम कालिंदी केसकर यांच्या स्वरात. प्रभातवंदनमध्ये 6:05 काही भक्तिगीतं आणि त्यानंतर 6:25 चिंतनमध्ये डॉक्टर व्ही य कुलकर्णी यांचे विचार. सकाळी 6:30 तसंच संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये जमिनीनुसार रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय. 6:45 आरोग्यम धनसंपदा, बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमिन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग. तर परिसर या कार्यक्रमात 6:50 हवामान बदलाचा इतिहास, सहभाग डॉक्टर जय सावंत यांचा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेले हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आमच्या स्टुडिओतून आजचा विचार सांगितला जाईल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता कार्यक्रमाचा भाग 11 अध्याय 2 श्लोक 4 विवरण लेखन प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, श्लोक गायन स्मिता गाडगिळ यांचं निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, तर 9:00 वेळ मराठी चित्रपट संगीताची. 9:30 सप्ताह विशेष चर्चा पाणी बचतीसाठी, सहभाग नारायण सोलापूरकर आणि सुधीर केंजळे यांचा, सूत्रसंचालन गौरी लागू यांचं, सादरकर्त्या गौरी लागू. 10:00 नाट्यसंगीत आणि 10:25 स्थानिक निवेदनं. हिंदी चित्रपट संगीताच्या वेळा 10:30 आणि 5:00. 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्यानंतर त्या संवादाचा मराठी अनुवाद. 12:00 वनिता मंडळ फोन इन सखी संदेश जोडी तुझी माझी सूत्रसंचालन.

संचलन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1 वाजता आपली आवड पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम. सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल दुपारी 1:40, 1:45 तसंच 2:30 म्हणजेच 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मराठी रंगभूमी यांचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त अष्टपैलू कलाकार अमय धोपटकर यांची मीरा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:30 आयसीसी विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन सामना संपेपर्यंत आपण आपल्या रेडिओ सेटवरून ऐकू शकाल. दरम्यान न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर आमचे नेहमीचे कार्यक्रम सुरू राहतील. यात संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल चाकण पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 7:15 माझं घर माझं शेत यामध्ये सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकू शकाल कीर्तनकार जगन्नाथ येराडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. रात्री 8:00 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या मुक्त संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका रेडिओस्कोप, रात्री 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेमध्ये पंडित सुधीर पांडे यांचं तबलावादन आणि विद्वान NS कल्याण रमण यांचं मृदुंगम वादन आपण ऐकू शकणार आहात. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ही रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत

0: अभी आपने डॉक्टर नीला बोरवणकर से उनकी वार्ता कबीर बानी अथक कहानी सुनी। इसके साथ ही कलश का ये अंक समाप्त हुआ। प्रस्तुति सहायक सोनाली गोगले, प्रस्तुति देवकी कुलकर्णी।
1: कलश या कार्यक्रमात कबीरबानी अथक कहानी ही वार्ता आपण ऐकलीत। लेखन होतं डॉक्टर नीला बोरवणकर यांचं आणि सादरकर्त्या होत्या देवकी कुलकर्णी। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। संध्याकाळचे 6:55 आणि 45 सेकंद झाली आहेत। पुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच।
2: गरजा आहेत, या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे। या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30, एसटीडी कोड आहे 02-2। तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये। सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे आणि हो त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। वनिता मंडळ।

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजू शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजू आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
4: नीट पेपर फुटे असेल, पीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, या

0: परीक्षांमध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
2: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभाग निहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरु केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता

0: शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या काही कार्यक्रमांविषयीची निवेदनं.
2: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11 to 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 12 to 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553705 किंवा 2553706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात 11 to 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:15 साप्ताहिक समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: विधानसभा समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जून पासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरु झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय करडिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे नाशिक रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये

0: मध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी पक्षांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: तब्बल 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधानपरिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे

महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसंच महागाई भत्ता घरभाडं भत्ता वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास सिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला

0: शिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील एकूण 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षा अखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. जाणून घेऊया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
3: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नरगिस, शर्मिला टागोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6 आषाढ शके 1948 27 जून 2026. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा हवामानाचा अंदाज आपण ऐकलात आणि यानुसार आपल्या शेतीची आणि पशुधनाची तुम्ही काळजी घ्याल. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आम्ही शेतकरी, काळी हळद लागवड आणि उत्पादन याविषयी प्रगतीशील महिला शेतकरी मनीषा मुकुंद ताम्हाणे यांच्याशी सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद. तर ऐकूया हा कार्यक्रम.

0: आम्ही शेतकरी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आजच्या आम्ही शेतकरी या कार्यक्रमात आपण महिला शेतकरी, ज्या आपल्या शेतीचा कणा म्हणतात, अशा या महिला शेतकरी सोबत आज आपण बातचीत करणार आहोत। आणि या ताईंचं नाव आहे मनीषा मुकुंद ताम्हाणे। नमस्कार ताई।
2: नमस्ते।
1: आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पीक आपण घेतात त्या पिकांविषयीची माहिती आपल्या कार्यक्रमातनं देणार आहोत। तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आपलं पूर्ण नाव काय आहे, आपलं मूळ गाव कोणतं आणि आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे?
2: हो, माझं नाव मनीषा मुकुंद ताम्हाणे। माझं मूळ गाव आंबेगाव तालुक्यातील कळंबे आहे। एमए ज्योग्राफी माझं शिक्षण झालेलं आहे। आणि आता माझं सासर जे आहे हे जुन्नर तालुक्यातील गोळेगाव हे आहे। 2009 साली माझं लग्न मिस्टर मुकुंद वसंत ताम्हाणे यांच्यासोबत झालं। आणि पहिलाही माहेरकडचा वारसा शेतीचा होताच आणि आताही शेतीचा वारसा आहे अशी माझी छोटीशी ओळख आहे। माझं शिक्षण पुण्यात झालं, काही मंचरला झालं आणि काही जुन्नरमध्ये ही उरलेलं शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे। आणि आता सध्या पीएचडीचा अभ्यास चालू आहे।
1: अरे वा, कुठल्या विषयावर पीएचडी करता?
2: मी भूगोल या विषयामध्ये दोन सब्जेक्ट आहेत छोटे, त्यांच्यावर सर्च करत आहे।
1: छान, म्हणजे एकूण काय तर आपल्या शेती व्यवसाय सांभाळत सांभाळत आपण शिक्षण देखील आपलं सुरू ठेवलेलं आहे। आणि जे म्हणतात की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शेतीशिवाय देखील पर्याय नाही, तर याचं एक उत्तम उदाहरण आपल्याकडे बघून लक्षात येतं। आपण आपल्या मुलाखतीकडे वळूया। आपल्याकडे एकूण आता शेतीचं क्षेत्र किती आहे?
2: माझ्याकडे तसं एकूण 12 एकर क्षेत्र आहे। आणि 12 एकर क्षेत्रामध्ये प्रामुख्याने द्राक्षाचं पीक आहे 4 एकर, केळी आहे 3 एकर मध्ये, त्याचबरोबर आता नवीन लागवडीची पण 3 एकर केळीचा आम्ही ऑर्गेनिक पद्धतीने पिकवण्याचा तो पहिला प्रयोग करत आहोत। त्याचबरोबर सोयाबीन हे पण दुय्यम पीक आम्ही घेतो। आणि कांदे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात पिकवले जातात, त्याचा एक

0: सिस्टमॅटिक पद्धतीने साठवणूक वगैरे सुद्धा आम्ही करतो. आणि त्यासोबत एक एकर मध्ये मी आता हळदीचं पीक घेत आहे, लागवड केलेली आहे. यापूर्वी पण मी 2 वर्षांपासून हळदीचं पीक लागवड केली आहे. प्रामुख्याने त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी आहेत आणि महत्वाची हळद ही काळ्या हळदीचं मी लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे.
1: अच्छा, ही नव्याने आलेली जात आहे का?
0: हो, प्रामुख्याने भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे आपण जी खाण्यातली जी हळद आहे सेलम जातीची किंवा लकाडू ही जी हळद आहे ही काही उत्तर भारतात काही साऊथ भारतामध्ये या हळदी पिकल्या जातात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेलम जातीची हळद मोठ्या प्रमाणात पिकते. ती पिवळ्या रंगाची असते, ती आपण खाण्यासाठी वगैरे वापरतो. म्हणजे त्या पिवळ्या हळदी बरोबर पांढरी हळद आहे, केशरी रंगाची आंबे हळद आपण त्याला म्हणतो तीही आहे, त्याचबरोबर ही काळ्या रंगाची सुद्धा हळद आहे.
1: अच्छा, काय फायदे मिळतात या काळ्या हळदीची?
0: ही एक ऑर्गॅनिक आपण म्हणतो नैसर्गिकरित्या पिकवलेली हळद आहे आणि आयुर्वेदामध्ये या हळदीला खूप मोठं स्थान आहे. म्हणजे आपण जर त्याच्याकडे पाहिलं तर सर्वसामान्यांपासून तर मोठ्या उच्चभ्रू लोकांपर्यंत काळी हळद ही आपल्या आरोग्यासाठी एक खूप मोठं वरदान आहे. ती अजूनपर्यंत बऱ्याच प्रमाणामध्ये ज्या लोकांना याचं पूर्णपणे नॉलेज आहे ती लोक रेग्युलर सेवन करतात पिवळ्या हळदी बरोबर. तस ही हळद जी आहे काळी हळद तिला कर्क्युमिन केसिया या मूळ हळदीपासून ही तिचा उपप्रकार आहे आणि याच्यामध्ये कर्क्युमिन लेवल ही जास्त असते. म्हणजे पिवळ्या हळदीमध्ये जर ती 4 आणि 5% प्रमाणामध्ये असेल तर आंबी हळदीमध्ये ते 6 आणि 7% प्रमाणामध्ये असतं. त्याचबरोबर ह्या काळ्या हळदीमध्ये ती 7% ते 10% प्रमाणामध्ये असतं. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने एनर्जी जेव्हा आपण त्याची लॅब टेस्टिंग वगैरे करून घेतो इतर हळदींप्रमाणे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट्स मिळून येतात. तर ह्या हळदीमध्ये प्रामुख्याने 100 ग्रॅम जर आपण तपासणी केली तर त्याच्यामध्ये 200 ग्रॅम किलो कॅलरीज हे एनर्जी मिळून येते. त्याच्यामुळे ही ऊर्जा वाढवण्यासाठी हिचा जास्त उपयोग केला जातो आणि आयुर्वेदामध्ये ऊर्जा वाढवूनच आपले आजार बरे केले जातात असा ह्या हळदीचा उपयोग आहे.
1: आपण गेल्या 2 वर्षांपासून या हळदीचं उत्पादन घेत आहात.
0: हो,
1: साधारण किती उत्पादन मिळतं आपल्या या क्षेत्रामध्ये, एक एकर क्षेत्रामध्ये?
0: प्रामुख्याने मी सांगते माझी सुरुवात कशी झाली. 2-3 कंद मला असेच मिळाले होते तर ते मी बाल्कनीमध्ये लावले होते, झाडं लावायची खूप आवड असल्यामुळे. तर ते उगवल्यानंतर नवीन काहीतरी आपण लावलंय तर मग मी त्याचे फोटो काढून स्टेटसला वगैरे ठेवले होते. मग कळालं की ही काळी हळद आहे आणि मग तिचा मी वारसा जपला आणि पुढच्या वर्षी जेव्हा ते एका कुंडीतून त्याचं 10 कुंड्यांमध्ये लागवड केली, मग 10 कुंड्यांमधून मी एका सरीमध्ये लागवड केली. असं 3 वर्षाचा हा या हळदीचा माझा प्रवास आहे. मग मागच्या 2 वर्षांमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये मी शेतामध्ये लावली आणि ती लावल्यानंतर नॉर्मल ज्या हळदींना खतं औषधं वगैरे ऑर्गॅनिक पद्धतीने मी पिकवली, त्याला कोणताही रासायनिक खतांचा वापर न करता मी त्याचं पीक काढलं. तर ती चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये एनर्जी जेव्हा मिळून आली मग तेव्हापासून त्याचे बेनिफिट सोशल मीडिया वगैरे यांच्या मार्फत जाणून घेतले. त्याचबरोबर इतर शास्त्रज्ञांशीही मी बोलून घेतलं की जर या हळदीला आयुर्वेदामध्ये एवढं महत्व आहे तर त्याचा आपण उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो, सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचू शकतो. तर याचा उपयोग मी सोशल मीडिया मार्फत मी करून घेतला, त्याची पावडर बनवण्याचं शिकून घेतलं, त्याचबरोबर काढण्याची पद्धत, खुरपण्याची पद्धत किंवा पिकवण्याची पद्धत, त्याला कोणती औषधं मारली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, हे सगळं डिटेलमध्ये नॉलेज घेऊन मागच्या 2 वर्षांमध्ये चांगल्या प्रकारची शेती मी काळ्या हळदीची 35 गुंठे ते 1 एकरमध्ये मी आता करते आहे.
1: अच्छा, मग याची जी कंद होती हळदीची ती कंद सुरुवातीला तुम्ही जी जोपासली तीच वापरली का आणखी मग कुठनं अजून मागवली?
0: हो, मी पहिली जी सुरुवातीला आम्हाला मिळाली होती त्याच्यात वाढवली आणि अशी माझ्याकडे जी मिळाली त्याचाच मी वारसा पुढे जपलेला आहे.
1: अच्छा, पुढे जाऊन आपण या 1 एकर क्षेत्रावरच मर्यादित ठेवणार आहात की त्याचं क्षेत्र वाढवणार आहात?
0: नाही, मी 1 एकर क्षेत्रामधून मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते जेणेकरून आपल्या जो मुख्य पीक आहे रेग्युलर त्या पिकाबरोबर आपण उपपीक कसं घेऊन आपण आपला आर्थिक हातभार लावू शकतो किंवा मी म्हणेन कौटुंबिक दृष्ट्या जरी याच्याकडे पाहिलं प्रत्येकाने म्हणजे शहरी लोकांपासून ग्रामीण लोकांपर्यंत आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये छोट्याशा परसबाग लावतो, ह्या परसबागेमध्ये सुद्धा छोटी छोटी 2-2, 3-3 झाडं लावून आपण त्याचा वारसा पुढे नेला तर आपण ऑर्गॅनिक पद्धतीने लाईफ कसं चांगलं जगू. कारण या धावपळत्या युगामध्ये आपण सगळं पाहतोय, सगळं काही फास्ट फास्ट जीवन आपण जगत आहोत आणि प्रत्येकाला ते हवं असतं. चुलीवरून गॅसवर आलो, तसंच म्हणजे पातेल्यात जे शिजवत होतं ते आता कुकरमध्ये आलं, म्हणजे हे फास्ट पद्धतीने आपण प्रोसेसिंग फूड खात आहोत. आपण आता वर्किंग वुमन आहात भरपूर, तर

0: आपल्याला काही असते कमी वेळामध्ये पटकन काम करून उरकून आपलं ऑफिसचं काम किंवा शेतीचं काम किंवा इतर काम करण्याची प्रत्येकाला ही इच्छा असते. एखादं पीक पिकवून खाण्यापर्यंत आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. बरोबर, प्रत्येकाकडे शेतकऱ्याकडे पण तसंच आहे. त्याच्यामुळे तर रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे. कमी काळामध्ये जास्त उत्पादन घ्यायचं हा प्रत्येकाचा ओघ वाढत चाललेला आहे आणि पैसाही त्याच पद्धतीने मिळाला पाहिजे असं होत चाललेलं आहे. परंतु मी म्हणते ते ऑर्गॅनिक इकडे जर आपण वळालो, नैसर्गिकरित्या पिकवून जर आपण आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचं आणि कुटुंबासोबत आपण आपल्या चार कुटुंब म्हणजे घरात जर चार लोक असतील, दोन बहीण भावंड आणि आई वडील, तर चार कुटुंब ऑटोमॅटिक सेव्ह होतात. बहिणीचं लग्न झाल्यानंतर तिचं पूर्ण कुटुंब, भावाचं लग्न झाल्यानंतर त्याचं पूर्ण कुटुंब, ही अशी चार लोकांची जरी साखळी आपण पकडली तर आपण एकमेकांना नैसर्गिकरित्या आणि एक सुलभतेचं जीवन जगण्याकडे मार्ग देऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून मी ऑर्गॅनिककडे वळा किंवा थोडी का होईना तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीची शेतीमध्ये पीक पिकवून ते खा, जेणेकरून आजारपणही कमी होतील आणि त्याच्यातून पिकणारा जो भाजीपाला आहे तो पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि स्वच्छ सुंदर आपल्याला येईल आणि आजारपण पण येणार नाही, पैसाही कमी लागेल आणि सेव्हिंग पण जास्त होईल आणि शेतकरी हा शेतकरीच नाही राहणार म्हणजे प्रगतीशील शेतकरी होईल असा माझा सांगण्याचा उद्देश आहे.
1: खरंच छान. म्हणजे जर का आपण योग्य पद्धतीने ते पीक पिकवलं, त्या पिकाचं सेवन जर का व्यक्तीकडनं होत असेल तर त्या सेवनाच्या माध्यमातून त्याचं आरोग्य देखील राखून राहील. शिवाय जेव्हा आपण आपल्यासोबत आपल्या चार कुटुंबाला त्या जोडतोय तर त्या कुटुंबाचं जीवन स्वस्थ होईल असा या मागचा उद्देश आहे. तर मला पुढे आता आपल्याला असं विचारायचं आहे की सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी आपल्याकडे काय काय असणं गरजेचं आहे.
0: सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी कमीत कमी आपल्याकडे 20 ते 25 गुंठे एक असा जमिनीचा भाग आपल्याकडे पाहिजे, तो कोणत्याही पद्धतीचा असू दे, मग ती काळी जमीन असू दे किंवा बुरकट जमीन असू दे किंवा लाल मातीची जमीन असू दे, पांढरी जमीन असू दे, कोणताही भाग आपल्याकडे असेल तरी आपण त्यामध्ये ती सेंद्रिय पद्धतीची जमीन करू शकतो.
1: आता आपण आपल्या शेताकडे जरा जाऊया. आपल्या शेतामध्ये आपण म्हणाल केळीचं पीक देखील घेता, त्यानंतर अनेक प्रकारची पिकं आपण त्यामध्ये घेतात, तर त्याचं नियोजन कसं असतं?
0: हे पिकं जी आहेत ही वर्षावर्षाची पिकं आहेत, लॉंग कालावधीची पिकं आहेत. माझ्याकडे 3-4 पिकं आहेत ती लॉंग कालावधीची आहेत. जसं की द्राक्ष आहे, द्राक्ष हे पीक प्रामुख्याने आम्ही घेतो, मग ते एप्रिल पासून म्हणजे एप्रिल टू पुन्हा जानेवारी फेब्रुवारी पर्यंत त्याचा ती सायकल आहे, ती सायकल चालवावी लागते. मग त्याचं पाणी पद्धत आहे, पाणी कशा पद्धतीने सोडतो, खत कशा पद्धतीने सोडतो, किंवा रोपवाटिकेपासून रोपं कशी असतात, किंवा त्याच्यावर तुम्ही कोणत्या पद्धतीचे स्प्रे वगैरे फवारता, असं पूर्ण असं नियोजन त्याच्यावर हार्वेस्टिंग पर्यंत, त्याच्यानंतर मार्केटिंग, या सगळ्या पद्धतीची सायकल आपल्याला ती शेतकऱ्याला प्रामुख्याने पाहावं लागतं.
1: बरोबर,
0: असंच या पद्धतीने आपण सुरू ठेवतो इतर पिकांचं पण.
1: अच्छा, म्हणजे द्राक्ष पीक आपलं मुख्य पीक आहे आणि त्यासोबत आपण वर्षभर छोटी छोटी जी पिकं आहेत ती आपण घेत असतो आणि आता आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे आपल्या हळद पिकावर. आपण काळ्या हळदीचं पीक असं या ठिकाणी म्हणतो. या काळ्या हळदीची जी काही प्रक्रिया आपण करता, ज्याचं प्रशिक्षण आपण घेतलं म्हणतात, तर ते साधारण कसं केलं जातं, त्याचं त्या पावडरीचा आपल्याला काय उपयोग होतो, त्याची विक्री करताना आपल्याला काही अडथळे आलेत का, याविषयी आपण काय सांगाल?
0: खरं तर FMCG ज्या मार्केट आहेत, महाराष्ट्र सरकारचे किंवा भारत सरकारचे जे कृषी मध्ये पिकलेली पिकं जिथे विकली जातात, त्या मार्केटमध्ये किंवा त्या कृषी विभागामार्फत हळदीचं ट्रेनिंग दिलं जातं. तुम्ही लागवड कशी करायची, बियाणं कसं उपलब्ध करायचं, किंवा त्याची बुवाई कशी करायची, मग त्याची खुरपणी कशी करायची, तुम्हाला जर ऑर्गॅनिक शेती करायची, नैसर्गिकरित्या सेंद्रिय पद्धतीने शेती करायची, तर त्याच्यावर तुम्हाला सेंद्रिय खतं कोणती टाकली पाहिजेत, त्याचबरोबर तुम्हाला त्याची काळजी कशी घ्यायची, पाणी देण्याची पद्धत तुम्हाला कशी द्यायची, त्यानंतर त्याची काढणी कशी आहे, काढल्यानंतर त्याची पावडर बनवण्याची पद्धत कशी आहे, किंवा बियाणं जास्त दिवस टिकवण्याची कशी पद्धत आहे आणि विक्री कशी पद्धत आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. हे कोणत्याही पिकाचं आपण करत असतो, किंवा वन बाय वन एकमेकांशी चर्चा करून किंवा सोशल मीडियाचा आधार घेऊन सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, जरी आपल्याला कुठे गाईड नाही मिळाला तरी. आणि ह्या पद्धतीनेच मी हे शिकले. सुरुवातीचे 2 वर्ष मला सर्च करण्यात, शिकण्यात, मार्केट उभं करण्यात, लावायची कशी, पिकवायची कशी, मार्केट कसं उभं करायचं, ह्या पद्धतीने अभ्यास करण्यामध्ये माझे सुरुवाती 2 वर्ष गेली.
1: बरोबर. कशी मागणी आहे या हळद पिकाला? आपण जी पावडर तयार करता काळ्या हळदीचं, बरं, याचा रंग काळा असतो का?
0: हो, राखाडी असतो. ऍक्च्युली या हळदीविषयी मी थोडस सांगते आपल्याला की ही हळद जी आहे, हिला नाव जे आहे कर्कमिया केसिया, हिचा रंग थोडा कृष्णवर्णीय असतो आतून, म्हणजे थोडीशी काळी आणि निळसर असते, आणि शंखासारखा आकाराचे ह्याचे ही कंद असतात, आणि त्याचा वास थोडासा

0: कडक असतो, म्हणजे नॉर्मल हळदीचा वास कसा घेतल्यानंतर थोडासा सुकून मिळतो, तसं या हळदीचा वास घेतल्यानंतर असं वाटतं की आपल्याला कुणी कापराचा वास वगैरे दिलाय का, असा नैसर्गिक वास त्याला आहे. म्हणजे ती काळी अशी जी वनस्पती दिसते ती जमिनीमधलं सोनच आहे असं मी म्हणेन. अशी ही काळी हळद जी आहे ती दिसायला शंखासारखी असते आणि त्याचा वासही सुंदर असतो. हार्वेस्टिंग केल्यानंतर उकडून सुद्धा वाफेवर वाफळून तुम्ही त्याचं स्टोरेज करू शकता जास्त दिवसासाठी, आणि न उकडता सुद्धा तुम्ही बियाण्याला ठेवू शकता आणि तशी सुद्धा तुम्ही किसून त्याची पावडर बनवू शकता. मी नैसर्गिक पद्धतीनेच पावडर बनवते, त्याच्यावर कोणतीही प्रोसिजर न करता लगेच काढून धुवून किसते किसणीने, किंवा आपला जो पूर्वीच्या काळी मसाला वाटण्याचा जो पाटा असतो वरूट आणि पाटा त्याच्यावर फोडून ती सावलीमध्ये सुकून ती वाळून आणि मग अशीच सुरून पाट्यावर किंवा शक्यतो दळतो जात्यावर किंवा घरघंटीमध्ये कमी प्रेशर असतं मग त्याच्यावर आपण ती दळून बारीक पावडर करू शकतो.
1: अच्छा, आता तुम्ही जी प्रोसेस करता
0: ती ह्याच पद्धतीने मी करते. हो,
1: जे किसून घेतल्यानंतर ना
0: अशी हाताने सोडून त्याची मोठ्या प्रमाणात जशी मागणी आहे तसं किसल्यानंतर त्याचे बारीक हे होतात आणि सावलीमध्ये सुकवल्यानंतर ती अशी सुंदरपणे अशी हातावर धरली तरी ती चुरली तर त्याची पावडर होते आणि मग तुम्हाला ती दळायला ही सोपी होते आणि मग त्याच्यावर प्रक्रिया कमी होते, मग तिचा नॅचरल जो गुणधर्म आहे एनर्जीचा तो राखला जातो. आणि मग तुम्हाला जर एखाद्या पेशंटवर किंवा एखाद्या व्यक्तीला आयुर्वेदिक उपचारासाठी द्यायची असेल किंवा नॉर्मल जरी आपल्याला खायची असेल आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी एखाद्या स्किनचे आजार बरे करण्यासाठी तर आपण ती नॉर्मल पद्धतीने घेतली पाण्यातून तर त्याचा लगेच रिझल्ट आपल्याला जाणवतो असा मी त्याचे फायदे घेतलेले अनुभवले आहे.
1: खरंच छान, एक वेगळ्या प्रकारचं पीक घेता आणि त्याचं आयुर्वेदिक महत्व ओळखून आपण हे पीक घेत आहात आणि मुख्य म्हणजे प्रचार प्रसार देखील आपण करत आहात, हे खरंच कौतुकास्पद आहे. साधारण किती लोकांपर्यंत आपण पोहोचला आहात आपलं हे आतापर्यंतचं वाण दिल्या?
0: साधारण 1 ते 1.5 हजार लोकांपर्यंत माझं वाण पोहोचलेलं आहे. लागवड केलेली आहे, मी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची संपूर्ण माहिती एखाद्याला दिली तर तो त्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने करतो याचा अनुभव मला मागच्या 2 वर्षांमध्ये आलेला आहे. सुरुवातीच्या लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत आणि विक्रीपर्यंत जर आपण एखाद्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर त्याला एक धाडस येतं की अरे आपणही करून पाहायला पाहिजे, प्रत्येकाकडे हे बियाणं उपलब्ध व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
1: आता हे जेव्हा आपण हळदीचं पीक घेता काळ्या हळदीचं त्यासाठी जे महत्वाचे टप्पे आहेत जसं त्याची लागवड आहे त्यानंतर त्याची मशागत आहे त्यामध्ये असणारे खत पाणी आहे तर हे सगळं नियोजन किती महिन्यांचं असतं आणि कसं तुम्ही ते नियोजित करता?
0: लागवडीपासून तर काढणीपर्यंत 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो. साधारण मे मध्ये बियाणं तयार करून त्याला प्रोसिजर करावी, नाही काही जमलं तर कमीत कमी राखेमध्ये ठेवलं तर ते बियाणं निर्जंतुक राहतं आणि त्याला जास्त खत औषधं टाकायची गरज पडत नाही. आणि लागवडीपासूनची प्रोसिजर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. साधारण जून जुलै महिन्यामध्ये आपण त्याची लागवड करावी आणि लागवड करत असताना बियाणं जे आहे त्याला मोड फुटतात, बऱ्यापैकी चांगले मोड फुटतात, मग ते मोड फुटल्यानंतर तर मधोमध कापून किंवा एक कंदा आपण लागवड करू शकतो. लागवडीची जी पद्धत आहे ती 25x30 जो बेड बनवला जातो त्या बेड पद्धतीमध्ये आपण लागवड केली तर त्याचा बेनिफिट चांगला होतो. त्याच्यात आपण दुय्यम पिकही घ्यावी हे मी प्राधान्याने सांगते कारण सावलीमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होते या हळदीची. मग लागवड करत असताना आपण त्याच्यामध्ये कडू पेंट किंवा निंबोळी पेंट थोडासा चुना शेणखत हे जर त्या बेडमध्ये टाकलं आणि 7-8 दिवस जे बेड आहे तो तयार करून ठेवून मग एका मुहूर्तावर लागवड करू शकतो. आणि ही लागवड करत असताना 1 हाताच्या फुटावर लागवड करावी कारण याचे कंद मोठे होतात आणि त्याचा पसारा जे झाड जे होतं मोठं मग 2 झाडांमध्ये जर अंतर कमी असेल तर ते फुलत नाही मोठं होत नाही आणि जेवढा त्याचा ग्रीनरी वाढते तेवढा त्याच्या कंदाचाही वाढ मोठ्या प्रमाणात होते. म्हणून 1 फुटाच्या अंतरावर ही लागवड करावी आणि साधारण सुरुवातीच्या 2 महिने जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. पाणी हे ठिबक पद्धतीने द्यावं, जास्त पाणी घ्यायला लागत नाही, आठवड्यातून 1 पाणी द्यावं, परंतु जी खालची जी जमीन आहे तो बेड जो आहे हा ओला राहिलेला चांगला आणि मग त्याच्यामध्ये जो बेड तयार केलेला आहे त्या बेडमध्ये आपण वेलवर्गीय पिकं घेऊ शकतो. साधारण दुधी भोपळा किंवा कारल दोडका किंवा तोंडल्याचा वेल अशी पिकंही आपण घेऊन बाग तयार केला म्हणजे अर्धी सावली पण येते अर्ध ऊन पण येतं, ऊन पण चांगल्या पद्धतीने मिळतं आणि दुय्यम आपल्याला बेनिफिट मिळतो कारण हे जे पीक आहे 7 ते 8 महिन्याचं आहे मग तोपर्यंत आपल्याला थांबावं लागत नाही. दुधी भोपळा किंवा कारल दोडका ह्याच्यातून मी सुरुवातीलाच सांगितलं आपली अशी परसबाग तयार केली त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या भाजीपाला जरी केला आणि त्यामध्ये ही हळद लावली किंवा पिवळी हळद जरी लावली आंबे हळद जरी लावली तर दुहेरी आपल्याला फायदा ह्याचा होतो. मग याला 2 महिन्यातून

0: कमीत कमी दोनदा आपण कुरपणी केली आणि पुन्हा एका साईडने मेथी एका साईडने धना म्हणजे कोथिंबीर आपण त्या वेडवर करू शकतो. म्हणजे दुसरं गवत येण्याच्या तण येत नाही आणि मग खत औषधही आपल्याला फवारायची गरज पडत नाही किंवा टाकायची गरज पडत नाही. मग असं आपण 6 महिन्यात 3-4 वेळा भाजीपाला घेऊ शकतो आणि आपण 2 वेळा तरी खत टाकतो. मग 2 महिन्याच्या अंतरावर कुरपणी केल्यानंतर साधारण वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत पण त्याला खूप चांगलं फायदेशीर ठरतं आणि जीवाणू पण मी त्याच्यामध्ये टाकते. साधारण नॅचरल पद्धतीने घरी जीवामृत मी बनवण्याचा प्रयत्न करते. आणि मग हार्वेस्टिंगची वेळ नोव्हेंबर डिसेंबर मध्ये याची पानगळती होते, पानं पिवळी पडतात आणि पानगळती होते म्हणजे समजून जायचं आपलं पीक हे परिपक्व झालेलं आहे. पानगळती झाल्यानंतर पूर्णपणे सुकून 1 महिनाभर ते तसंच मुरू द्यायचं, पानातला रस सगळा त्या कंदांमध्ये जातो आणि ते शोषून घेतं आणि मग आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च मध्ये आपण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो. हार्वेस्टिंग नॉर्मल पद्धतीने आपण उकरून काढून स्वच्छ करून कंद मगाशी मी जसं सांगितलं की आपण वाफवून पण ते कंद स्टोअर करू शकतो, कोल्ड स्टोरेज मध्ये सुद्धा ठेवतो, जशी हळद ठेवतो आपण त्याचा उपयोग विक्रीसाठी ठेवू शकतो. आणि मग सोशल मीडिया एपीएमसी मार्केट ज्या आहेत त्यांच्या मार्फत किंवा कृषी विद्यालय किंवा आपण म्हणतो कृषी प्रदर्शनं भरतात यांच्यामध्ये आपण आपला हा वान हे मार्केटिंगच्या दृष्टीने ठेवू शकतो, जेणेकरून सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. तसेच पावडरही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लगेच पीक काढल्यानंतर थोडस वाफवून घेऊन ते किसून घेऊन तुम्ही त्याची पावडर बनवू शकता. नॅचरल पद्धतीने पण बनवू शकता, एखाद्या मोठ्या गिरणींमध्ये पण बनवून घेऊ शकता ती पावडर. मोठ्या प्रमाणात जर पिकवलं तर तुम्ही त्याची पावडर करू शकता आणि जर तुम्हाला मार्केट हवं असेल तर मार्केटही उपलब्ध आहे. त्या पद्धतीने पॅकेजिंग करून तुम्ही इतर मार्केटिंग पद्धतींद्वारे तुम्ही मार्केट करू शकता. ऑनलाईन मार्केट खूप उपलब्ध आहे. बाहेरच्या देशांमध्ये या हळदीला खूप मागणी आहे, फक्त क्वांटिटी लागते त्यांना. आणि त्याचबरोबर ज्या औषधी बनवणाऱ्या कंपन्या आहेत, सौंदर्य प्रसादाने बनवणाऱ्या कंपन्या आहेत, तेल बनवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, याच्यामध्ये सुद्धा मागणी आहे. फक्त आपण आपल्याकडे आहे याचा थोडासा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे.
1: वा, खरंच छान. आपण पूर्ण अभ्यास करून हळदीचं पीक घेत आहात, लागवडीपासून तर त्याचं मार्केटिंग पर्यंतचं ज्ञान आपण आपल्याजवळ ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि अनेक लोकांपर्यंत हे पीक पोहोचावं यासाठी आपण प्रयत्न करत आहात. त्यासाठी खरंच खूप आपलं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, आपल्याकडे असलेले हे जे हळद पीक आहे या हळद पिकाविषयीची वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती दिली, त्या माहितीसाठी खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.

0: आम्ही शेतकरी।
1: प्रगतिशील महिला शेतकरी मनीषा मुकुंद ताम्हाणे यांच्याशी सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर कृषीवाणी या सदरात वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती प्रसारित करत आहोत।
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार। वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीची फळं आणि शेंड्याच्या आतील भागात लपून राहण्याची सवय, वर्षभर टिकून राहणारा प्रादुर्भाव, बीटी वांग्याच्या व्यावसायिक लागवडीवरील मर्यादा, विविध कीटकनाशकाविरुद्ध विकसित झालेली प्रतिकारक शक्ती, यामुळे केवळ रासायनिक नियंत्रणावर अवलंबून राहणं अपुरं ठरतं। परिणामी एकात्मिक कीड व्यवस्थापन हेच या किडीवर दीर्घकालीन परिणामकारक आणि पर्यावरणपूरक उत्तर ठरतं। शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात प्रतिबंधात्मक उपाय याविषयी। वांग्याच्या जुन्या आणि सुकलेल्या झाडांचे अवशेष, खुंट आणि पाल्यापाचोळ्यात शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या अळीचे कोष टिकून राहतात। यामुळे पीक काढणीनंतर हे सर्व अवशेष गोळा करून नष्ट करावेत, पिकाची नियमित फेरपालट करावी, शक्यतो सहनशील किंवा प्रतिरोधक वाणाची निवड करावी। वांग्याच्या दोन ओळीनंतर कोथिंबीर किंवा बडीशेपची एक ओळ आंतरपीक म्हणून लागवड करावी। यामुळे परोपजीवी आणि भक्षक मित्र कीटकांचं संवर्धन होऊन नैसर्गिक कीड नियंत्रणालाही चालना मिळते। लागवडीनंतर निंबोळी आधारित जैविक उपायांमध्ये ऍसेटिरेक्टिन 1% 10

0: 6,000 पीपीएम 400 ते 600 मिली प्रति 400 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. आता जाणून घेऊयात यांत्रिक पद्धत याविषयी. फुलोरा आणि फळधारणा सुरू होण्यापूर्वी आळ्या कोवळ्या शेंड्यामध्ये नुकसान करतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त वाळलेले शेंडे नियमितपणे कापून जाळावेत किंवा 20 सेंटीमीटर खोल पुरून टाकावेत. हंगामाच्या सुरुवातीलाच अशी छाटणी केल्यास किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येतो. फळधारणा सुरू झाल्यानंतर आठवड्यातून किमान एकदा प्रादुर्भावग्रस्त शेंडे आणि फळं गोळा करून नष्ट करावीत. काढणीदरम्यान आढळणारी खराब फळंही शेतात न टाकता नष्ट करावीत. अंतिम काढणीनंतर जुनी झाडं उपटून नष्ट केल्यास पुढील हंगामातील किडीचा स्रोत कमी होतो. आता जाणून घेऊयात कामगंध सापळ्यांचा वापर याविषयी. लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी शेतात कामगंध सापळे उभारावेत. निरीक्षणासाठी एकरी 4 ते 5 तर नियंत्रणासाठी एकरी 10 डेल्टा किंवा विंग्ड प्रकारचे सापळे पुरेसे ठरतात. 2 सापळ्यामध्ये 10 ते 15 मीटर अंतर ठेवून ल्युअर पिकाच्या शेंड्याजवळ बसवावं आणि पिकाच्या वाढीनुसार त्याची उंची बदलावी. रात्री सक्रिय असलेले नर पतंग फेरोमेन गंधानं आकर्षित होऊन सापळ्यात अडकतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. एक ल्युअर सुमारे 4 आठवडे कार्यक्षम राहतं, म्हणून ते नियमितपणे बदलणं आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात जैविक नियंत्रणाचे उपाय याविषयी. रोप लागवडीनंतर 21 दिवसांनी प्रति एकर 20,000 ट्रायकोग्रामा चिलोनिस या अंडी परोपजीवी कीटकांची दर आठवड्याला मुक्तता करावी. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात प्रतिकारक शक्ती टाळण्यासाठीचे उपाय याविषयी. शेताचं नियमित निरीक्षण करून आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच नियंत्रणाचे उपाय करावेत. जैविक, यांत्रिक आणि इतर पर्यायी उपायांना प्राधान्य देऊन आवश्यकतेनुसारच कीटकनाशकाचा वापर करावा. शिफारसित मात्रा, योग्य वेळ आणि योग्य तंत्रानं फवारणी करावी. एकाच क्रियाविधीच्या कीटकनाशकाचा सलग वापर टाळून विविध गटातील कीटकनाशकं आलटून पालटून वापरावीत. बांधावर आणि आंतरपिकामध्ये फुलझाडांची लागवड करून मित्र कीटकांचं संवर्धन करावं आणि अरासायनिक उपायांचा एकात्मिक अवलंब करावा. शेवटी जाणून घेऊयात रासायनिक नियंत्रणाचे उपाय याविषयी. या किडीच्या नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकाचा वापर केला जातो, मात्र अनेकदा शिफारशीनुसार फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे किडीमध्ये विकसित झालेली कीटकनाशक प्रतिकारक शक्ती. फवारणी केल्यानंतर कीटकनाशकांचे अवशेष पिकांवर सुरक्षित मर्यादेपर्यंत कमी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे प्रतीक्षा कालावधी, किंवा कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर त्या पिकाची काढणी किंवा विक्री करण्यापूर्वी जितके दिवस थांबणं आवश्यक असतं त्या कालावधीला प्रतीक्षा कालावधी असं म्हणतात.
1: कृषीवाणीमध्ये वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. आता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे प्राप्त आजचे बाजारभाव. बाजरी महिको 559 क्विंटल आवक 3,300, 3,600 आणि 3,450 सरासरी दर. गहू शरबती 469 क्विंटल आवक 4,900, 6,200 आणि 5,500 सरासरी किंमत. ज्वारी मालदांडी 748 क्विंटल आवक, किमान दर 5,800, कमाल 6,500 आणि सरासरी 6,150. मका लाल 3 क्विंटल आवक 2,500, 2,600 आणि 2,550 सरासरी दर. हिरवा मूग 46 क्विंटल आवक 9,100, 9,700 आणि 9,400 सरासरी दर. हरभरा 47 क्विंटल आवक 6,200, 6,900 आणि 6,550 रुपये सरासरी दर. उडीद 4 क्विंटल 9,100, 10,300 आणि 9,700 सरासरी दर. तर शेतकरी बंधूंनो, हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे प्राप्त आजचे शेतीमालाचे बाजारभाव. आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. उद्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 जमिनीनुसार रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय आपण जाणून घेणार आहोत. बरं, तर शेतकरी बंधूंनो, आजचा कार्यक्रम इथे संपला. राम राम.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागानी नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम

श्रोते हो, आर डी बर्मन यांच्या संगीतानं नटलेली गाणी आपण ऐकणार आहोत आजच्या एक कलाकार या कार्यक्रमामध्ये आज रात्री 8:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम एक कलाकार, जो केंद्रित आहे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांच्यावर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या माधवी पानसरे. रात्रीचे 8:05 होत आहेत. वेळ झाली आहे राष्ट्रीय मराठी बातमीपत्राची. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
4: नीट पेपर फुटले असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली.

झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिन्हा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

0: दे यांचा प्रयत्न, निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी, सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: रसिक श्रोते हो, माधवी पानसरेचा सस्नेह नमस्कार.

काय म्हणता, परिचित धून आणि हा परिचित नाद बरोबर आज आर डी बर्मन किंवा राहुलदेव बर्मन यांचा जन्मदिवस. संगीतकार सचिन देव बर्मन आणि आई मीरा देवी या देखील संगीतकारच. अशा या सुरेल दाम्पत्याचा वरम एको गुणी पुत्रो राहुलदेव बर्मन यांचा आज जन्मदिवस. 27 जून 1939 रोजी कोलकाता येथे एका बंगाली वातावरणात, बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. साहजिकच रवींद्र संगीताचे संस्कार राहुलदेव यांच्यावर अगदी लहानपणापासून झाले. 11व्या वर्षापासूनच ते उत्तम माउथ ऑर्गन वाजवायचे. त्यांचं हे वादन ऐकून दादामुनी अर्थात अशोक कुमार म्हणाले, अरे ये तो पंचम सूर में गात आहे. मग बर्मनदांचा लाडका तुबलू पंचम नावाने ओळखला जाऊ लागला. अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा सुंदर वापर, तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्रपणे केलेला वापर यामुळे पंचमदांच्या रचना नित्य नूतन राहिल्या. पंचमदांनी 350 वर गाण्यांचा नजराणा रसिकांना बहाल केला. परंतु पंचमदांच्या संगीत दिग्दर्शनातला मैलाचा दगड म्हणजे पिया तू अब तो आजा. या गाण्यात ट्रम्पेट, सॅक्सोफोन, ट्रॉम्बोन ही वाद्य त्यांनी प्रभावीपणे वापरली. या गाण्याच्या सुरुवातीलाच ऐकू येणारा ट्रम्पेटचा तुकडा ऐकतानाच वेगळीच ऊर्जा आपल्यात संचारते. नाही, ड्रम्सचा रिदम आज 50 वर्षांनंतर देखील आपल्याला आधुनिक वाटतो. पडद्यावर दिसणाऱ्या हेलनच्या नृत्यातला आणि पार्श्वगायिका आशाताईंच्या आवाजातला मादक थरार आणि लवचिकता एकमेकांना अगदी परफेक्ट फिट, एखादे जिग्सॉ पझलसारखे वाटावे अशी किमया पंचमदांच्या संगीताची. मानवी श्वासोश्वासाच्या आवाजात पंचमदांना संगीत ऐकू आलं. कोणत्याही वाद्यांचा वापर न करता आशाताईंना माईकसमोर वेगाने श्वासोश्वास त्यांनी घ्यायला लावला. हा श्वासाचा आवाजच रिदम म्हणून त्यांनी वापरला. हेलनच्या नृत्यातली उत्तेजना, थकवा, सारं हुबेहूब हा श्वासाचा आवाज दाखवून जातो. आणि आर्डीनच्या आवाजातलं, खर्जातलं, आयकॉनिक ठरलेलं मॉनिका ओ माय डार्लिंग ऐकूया हे गीत.

पंचमदांनी 16व्या वर्षीच वडील एस डी बर्मन यांचा सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात केली. प्यासामधलं सर्जो तेरा चक्राय किंवा फंटोशमधलं एमेरी टोपी पलटके यामधल्या ज्या चाली एस डींनी वापरल्या होत्या ना, त्या आर डी बर्मन यांनी बनवलेल्या होत्या. आराधनाच्या यशात देखील पंचम यांचा मोठाच वाटा होता. यानंतर त्यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आणि बाप से बेटा सवाई हे त्यांनी दाखवून दिलं. पंचमदांना स्वतंत्र संगीतकार म्हणून संधी दिली मित्र महमूदनी छोटा नवाब या चित्रपटात. त्यांनी त्या संधीचं अर्थातच सोनं केलं. तबल्यावर हातोडी घासून केलेला विचित्र साऊंड पंचमदांनी एका विनोदी गाण्यामध्ये वापरला आणि ते गाणं होतं दो फूल या चित्रपटातलं मुत्तुकोडी कव्वाडी हडा. हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं आणि त्याच्या या विनोदी गाण्याला तितकंच छान संगीत होतं आर डी बर्मन यांचं. मादल हे नेपाळी वाद्य पंचमदांना खूप आवडायचं. ज्वेल थीफमधल्या होठो पे ऐसी बात किंवा अजनबी यातल्या हम दोनों दो प्रेमी या गाण्यामध्ये आपल्याला ह्या नेपाळी मादल या वाद्याचा भरपूर उपयोग केलेला आढळून येतो. मगाशी मेहबूबा मेहबूबा या गाण्याची धून आपल्याला मी ऐकवली. या गाण्यात ऐकू येणारा धुकधुक आवाज रिकाम्या बिअरच्या बाटल्यांमध्ये फुंकर मारून तयार केलेल्या अवलिया पंचमदांना काचेचे ग्लास आणि चमचा यांच्या वापरात

चुरा लिया है मधलं संगीत सुचलं. दैनंदिन जीवनातल्या वस्तूंचा अनोखा वापर करून जादुई संगीत दिलं पंचमदांनी. आता चुरा लिया है या गाण्याचा कणा म्हणजे त्यामध्ये वाजवलेली गिटार. गिटारचे कॉर्ड्स अत्यंत सुबकपणे वाजवले या गाण्यात. ब्राझिलियन बोसानोव्हा संगीतातलं ताल लय यांचा वापर त्यांनी केला. गिटार, काचेचे ग्लास, हलके हलके ड्रम्स, सॅक्सोफोन या मोजक्या चार वाद्यांच्या वापरातून तयार झालेलं अप्रतिम गीत ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

गुंफले आहेत. दोन वेगवेगळ्या रागांचं ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण अतिशय स्मूथ झालेलं आहे. जसं अगदी आत्ताच उमललेल्या फुलावरती दवबिंदू अलगद पडे पडावा इतकं स्मूथ. संतूर आणि सतार या पारंपरिक भारतीय वाद्यांचा त्यांनी वापर केला. आणि वादक कोण होते? संतूरसाठी पंडित शिवकुमार शर्मा, तर सतारीसाठी जयराम आचार्य. या वादकांची निवड देखील अचूक. तबल्याचा संथ ठेका विरही भावनेला अचूक टिपतो. बासरीचे सूर मनाला कातर करतात. लता दीदींनी घेतलेल्या ताना आणि हरकतींची नजाकत ऐकण्यासाठी पार्श्वसंगीताची पातळी अतिशय नियंत्रित ठेवली आर डी बर्मन यांनी. ऐकूया हे गीत.

किंवा रॉक संगीत बनवणारे पंचमदा शास्त्रीय रागदारीवर आधारित गाणीही उत्तम प्रकारे साकारायचे. अमर प्रेम चित्रपटातलं रैना बीत जाए या गाण्याची सुरुवात ललत पंचम रागामध्ये जो पहाटे गायला जातो त्यांनी होते. तर गाण्याच्या कडव्यांमध्ये तोडी रागाचे स्वर

आर्डिनसारखा संगीत संयोजक गाण्यात वाद्यांची उगाचच गर्दी करत नाही. आंधी चित्रपटातली गाणी बासरी व्हायोलिन गिटारच्या वापरानं गाण्यातली गंभीरता अधोरेखित करतात. लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे दोन दिग्गज गायक ते गाणं गात असून ते पारंपरिक ड्युएट सॉंग वाटत नाही, तर तो दोन प्रगल्भ व्यक्तिमत्वांमधला एक संवाद वाटतो. शब्दांनंतर येणारे पॉज, छोटे विराम संगीताचाच आवश्यक भाग आहेत. आंधीतलं तेरे बिना जिंदगी से कोई हे गाणं खरं तर पंचमदांनी दुर्गापूजेसाठी बांधलेलं एक बंगाली गाणं होतं. ती कॉम्पोजिशन त्यांनी बंगाली गाण्यासाठी केली होती, पण नंतर ती त्यांनी आंधी या चित्रपटासाठी वापरली आणि आंधीच्या गाण्यांनी इतिहास रचला. ती सगळीच गाणी श्रवणीय आहेत, ती आपण स्वतंत्रपणे ऐकालच. गुलजार यांच्या शब्दकळांना इजाजत चित्रपटातल्या गाण्यात पंचमदांनी चार चांद लावले. आशाताईंचा डबल ट्रॅकिंग किंवा ओव्हरलॅपिंग व्हॉइसचा अप्रतिम प्रयोग आपण अनुभवतो या गीतातनं. पारंपरिक बासरी सिंथसायझरचा मऊ संथ गहिरा वापर गाण्यातली आर्तता कायम राखतो. ऐकूया.

तमाम रसिकांना प्यासा म्हणजेच तहानलेलं ठेवून आरडींनी या जगाचा निरोप घेतला. परंतु जाण्याआधीचं त्यांचं अखेरचं कॉम्पोजिशन 1942 अ लव्ह स्टोरीमधलं. या गीताला किती प्रचंड रसिकांची वाहवा मिळाली ते पाहण्यासाठी आरडी या जगामध्ये नव्हते. परंतु मरावे परी कीर्ती रूपे उरावे असाच काहीसा हा संगीतकार. आजच्या